रामकृष्ण हरी। नातं मनाने जपलं जातं बंधनाने नाही। समोरच्याला नात्यात गुंतवून ठेवण्यासाठी कधीही बंधनांचा हुकमी ताण देऊ नका, कारण ज्याला नात्याची किंमत कळते आणि ज्याच्या मनात तुमच्या भावनांविषयी प्रामाणिक आदर असतो तो तुमच्या सांगण्याची किंवा आग्रहाची वाट न पाहता स्वतःहून आपल्या मनाने, मनगटाच्या जोराने नव्हे तर मनाच्या ओढीने त्या नात्यात इतका पूर्णपणे झोकून देतो की तुम्हाला त्याच्यावर हक्क सांगण्याचीही गरज उरत नाही, कारण ज्या व्यक्तीला खरंच नातं हवं असतं ती व्यक्ती नात्याला ओझ नाही तर आपल्या अस्तित्वाचा सर्वात सुंदर भाग मानून ते नातं प्रत्येक श्वासात जपतं। रामकृष्ण।

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभ दिन आयोरे मध्ये मी आर जे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 15 सप्टेंबर हा दिवस राष्ट्र उभारणी आणि लोकशाही मूल्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. राष्ट्रीय अभियंता दिन. आधुनिक भारताच्या पायाभूत सुविधांचे शिल्पकार आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण भारतात अभियंता दिन म्हणजेच इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो. रस्ते, धरणं, पूल आणि सॉफ्टवेअरपासून ते उपग्रहांपर्यंत आपल्या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या सर्व अभियंत्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा आजचा हा दिवस. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन. मानवी हक्क, समान संधी आणि जनतेच्या मताचं स्वातंत्र्य अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. आज राष्ट्रनिर्मितीला तंत्रज्ञानाची दिशा देणाऱ्या महामानवाची जयंती आहे. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या थोर स्थापत्य विशारद म्हणजेच सिव्हिल इंजिनियर, जलतज्ज्ञ आणि म्हैसूरचे माजी दिवाण सर एम विश्वेश्वरय्या यांची आज जयंती. कृष्णराज सागर धरणाची निर्मिती, धरणांसाठी ऑटोमॅटिक फ्लडगेट्सचे पेटंट आणि देशात आधुनिक औद्योगिक संस्कृतीची पायाभरणी करण्याचे श्रेय या महामानवाला जातं. वयाची 100 ओलांडल्यानंतर सुद्धा त्यांची कामाप्रती असलेली एकाग्रता आणि शिस्त संपूर्ण जगासाठी आदर्शवादी आहे. आजचा मनभावन सुविचार. आयुष्यात केवळ समस्यांवर तक्रारी करत बसू नका, स्वतःच्या जगण्याचे कुशल अभियंता बना. समस्येचे डोंगर कितीही मोठे असले तरी त्यावर सातत्य, ज्ञान आणि कल्पकतेच्या जोरावर यशाचा भक्कम पूल नक्कीच बांधता येतो. आणि आजची बोधकथा ब्रिटिश काळातली गोष्ट आहे. रात्रीच्या वेळी एक पॅसेंजर ट्रेन वेगाने धावत होती. डब्यामध्ये अनेक ब्रिटिश आणि भारतीय प्रवासी झोपलेले होते. त्याच डब्यात एक साधे चष्मा लावलेले गृहस्थ शांतपणे पुस्तक वाचत बसले होते. अचानक ते गृहस्थ उठले आणि त्यांनी कसलाही विचार न करता डब्यातल्या आपत्कालीन रेल्वेची साखळी जोरात ओढली, मोठा आवाज करत गाडी थांबली. सर्व प्रवासी आणि रेल्वे गार्ड संतापून त्या गृहस्थांकडे धावले. गार्डने रागाने विचारलं, तुम्ही विनाकारण साखळी का ओढलीत? तुम्हाला तुरुंगात डांबलं जाईल. ते गृहस्थ शांतपणे म्हणाले, गार्ड साहेब, विनाकारण नाही. रुळांचा आवाज आणि गाडीचा कंप अचानक बदललाय. नक्कीच पुढे काही अंतरावर रेल्वेचा रूळ तुटलेला असावा. सुरुवातीला कोणाचाही विश्वास बसला नाही, पण जेव्हा गार्ड टॉर्च घेऊन सुमारे 1 मैल पुढे गेला तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. पुढे नदीवरील पुलाजवळ रेल्वेचा रूळ तुटून उखडला गेला होता. जर गाडी तिथे पोचली असती तर शेकडो प्रवाशांचा जीव गेला असता. गार्डने हात जोडून त्या गृहस्थांचे आभार मानले आणि नाव विचारले. ते साधे गृहस्थ दुसरे कोणी नसून सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या होते. त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीने आणि तंत्रज्ञानावरच्या अथांग ज्ञानाने त्या रात्री शेकडो लोकांचे प्राण वाचले होते. तेव्हा तात्पर्य हेच, तुम्ही जे काही काम करता त्यामध्ये संपूर्ण लक्ष आणि एकाग्रता ठेवा. ज्ञान आणि सूक्ष्म निरीक्षण शक्ती हीच माणसाची सर्वात मोठी ताकद असते. श्रोते हो, आज 15 सप्टेंबरचा हा मंगळवार आपल्याला सांगतोय की नुसती स्वप्न पाहून भागत नाही, स्वप्नांना कृतीची आणि योग्य नियोजनाची चौकट ही द्यावीच लागते. आज अभियंता दिनाच्या निमित्तानं आपल्या परिसरातील सर्व इंजिनियर्स मित्रांचं कौतुक करूया आणि स्वतःशी एक संकल्प करूया. स्वतःच्या वेळेचं आणि कामाचं योग्य नियोजन करूया. दिवसातील निदान 1 तास नवीन ज्ञान मिळवण्यासाठी आणि स्वतःची कौशल्य वाढवण्यासाठी देऊया. खरी शुभता कुठल्याही ग्रहात नसते, ती आपल्या परिश्रमात आणि कल्पक विचारांमध्ये असते. जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आणि नियोजन पक्के आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस हा शुभच असतो. चला तर मग
मनात सर विश्वेश्वरय्या यांच्यासारखी शिस्त आणि नवनिर्मितीची जिद्द बाळगून आपल्या या मंगळवारची छान सुरुवात करत छानपैकी गाणी ऐकूया, कामाला लागूया आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

ശ്രീരാമ സമർത്ഥ. അഖണ്ഡ അനുസന്ധാൻ ഹെച്ച് സന്താച്ചാ ചരിത്രത്തെ മർമ്മ. कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा की आपल्याला त्याचे स्मरण अधिकाधिक व्हावे. भगवंताचे स्मरण भगवंताच्या प्राप्तीसाठीच करायचे असते. भगवंताच्या नामाने सर्व प्रकारच्या दुरितांचा नाश आपोआप होतो. नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे कामधेनू मिळत असताना ती टाकून गाढव मागण्यासारखे आहे. नामाने प्रत्यक्ष भगवंत घरी येत असताना पैसा, लौकिक किंवा संतती आपण मागितली तर ते दुःखालाच कारण होते. नामात स्वतःला विसरायला शिकावे. असे स्वतःला विसरणे म्हणजे समाधीच समजावी. नाम घेत असताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय. जो नामामध्ये इतका रंगला की त्याला स्वतःचा विसर पडला त्यालाच माझे चरित्र कळेल. नुसत्या तर्काने ते कळणार नाही. सत्पुरुषाचे चरित्र हे जास्त मानसिक असते. त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या हालचालींना दुय्यम महत्व असते आणि चमत्कारांना तर फारच कमी महत्व द्यायला पाहिजे. देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे अखंड अनुसंधान असणे हेच संतांच्या चरित्राचे खरे मर्म आहे. आपण स्वतः भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही. म्हणून संतांच्या चरित्रकाराने स्वतः नामामध्ये रंगून जावे आणि नंतर त्याची आज्ञा घेऊन चरित्र लिहावे. खरे म्हणजे संतांचा चरित्रकार जन्माला यावा लागतो. मी रामाचा उपासक आहे तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो. शंकर आणि श्रीकृष्ण हे एकाच परमात्मा स्वरूपाची दोन व्यक्त रूपे आहेत. हरिहरांमध्ये भेद नाही असे श्रुतीस्मृतीही सांगतात. श्री शंकरालाही अत्यंत प्रिय असलेले रामनाम आपण अखंड घ्यावे. श्री शंकरापासून श्री समर्थांच्यापर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले. रामनामाचा 3.5 कोटी जप जो करेल त्याला त्याच्या देवत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन सर्वांनी राम जोडावा. राम तुमचे कल्याण करेल हा विश्वास बाळगावा. मी देव पाहिला आहे पण ज्या डोळ्यांनी देव पाहायचा असतो ते हे डोळे नव्हेत. ते ज्ञानचक्षू असतात आणि भगवंताचे नाम सतत घेत गेल्याने ते प्राप्त होतात. माझ्याकडे येऊन शिकायचं असेल तर ते हेच की काळजी न करता परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे. जिथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो. तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल. आजचे बोधवचन: ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयामध्ये माझी वस्ती आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय.

आजीबाईचा बटवा या कार्यक्रमात आज आपण श्रोतेव जाणून घेऊया गांधी उठणे या आजाराविषयी। ज्या विकारात त्वचेला खाज येते, खाजवल्यावर अंगावर मृदू लालसर रंगाचे फोड उठतात आणि जो विकार सामान्यतः थंडीच्या दिवसात आपल्याला जास्त प्रमाणात होताना आढळतो, त्या विकाराला आपण व्यवहारामध्ये गांधी उठणे किंवा आयुर्वेदानुसार शीत पित्त असेही म्हणतो। श्रोतेहो, या आजाराची लक्षणे कोणती आहेत ते प्रथम आपण जाणून घेऊया। या आजारामध्ये सुरुवातीला आपल्याला खाज येते, खाजविल्याच्या नंतर किंवा बरेच वेळानंतर न खाजवीताही अंगावर गांधी उठतात। बरेच वेळा या लक्षणांबरोबर ओकारी, ताप येणे, आग होणे ही लक्षणे असतात। काही वेळा तर गांधी उठतात आणि नंतर आपोआपच जातात, परंतु या गांधी न गेल्यास हा विकार बराच काळ राहतो आणि चांगलाच आपल्याला सतावतो। याचे उपाय आपण आता जाणून घेऊया श्रोते हो। ज्या कारणांनी या गांधी येतात असा संशय येतो ती सर्व कारणे आपण सुरुवातीला टाळली पाहिजे। यानंतर श्रोते हो, आपण अविपित्तकर चूर्ण जे आहे 1-2 ग्रॅम या प्रमाणात रात्री झोपताना गरम दूध किंवा गरम पाण्याबरोबर घेतलेनेही या आजारामध्ये आपल्याला फरक जाणून येतो। किंवा आपल्याला अविपित्तकर चूर्ण जर आपल्याला मिळत नसेल तर तेव्हा आपण त्रिफळा चूर्णाचा आपण उपयोग करू शकतो। यामध्ये 1-2 ग्रॅम रात्री झोपताना घ्यावे। गांधी उठल्यावर सर्वांगाला आमसुलाचे पाणी लावल्यानेही आपल्याला बराच फरक जाणून येतो। त्यानंतर मोहरीचे तेल लावल्यानेही फरक जाणवतो। किंवा मोहरीचे तेल आपल्याला भेटत नसेल तर गुडू चादी तेल जे आहे तेही लावल्याने फरक जाणवतो। आवळा काठी चूर्ण 1-1 ग्रॅम दिवसातून 2-3 वेळा घेतल्यानेही या आजारामध्ये बराच फरक जाणून येतो श्रोतेहो। त्यानंतर सूत शेखर रस जे आहे ते 250 मिलीग्रॅम या प्रमाणात घेऊन आपण 3-4 वेळा घेतल्यास फरक जाणवतो। मंजिष्ठादी काढा आहे 4-4 चमचे दिवसातून 2-3 वेळा घ्यावे, या आजारावर एकदम फरक जाणून येतो। त्यानंतर गुलकंद जो आहे तो दिवसातून 1-2 चमचे 3-4 वेळा घेतल्यास सर्वांगाची आग होत असल्यास विशेषतः फरक जाणून येतो। 5 काळी मिरीची पावडर 2 चमचे तुपातून सकाळ आणि रात्री घेतल्यास चांगलाच फायदा या आजारामध्ये दिसून येतो। श्रोतेहो, या आजारामध्ये आपण काय खावे आणि काय खाऊ नये हा आपल्याला प्रश्न भेडसावणाराच असतो, नाही का? प्रत्येक आजारामध्ये आपल्याला प्रश्नच पडतो की खरंच या आजारामध्ये काय खाल्ले पाहिजे आणि काय नाही खाल्ले पाहिजे। याबद्दल आता थोडंसं जाणून घेऊया। या आजारामध्ये काय खावे? जुन्या किंवा भाजलेल्या तांदळाचा भात, मुगाचे वरण आपल्या आहारात घेतल्यानेही आपल्याला या आजारावर बराच फरक दिसून येतो। श्रोतेहो, पुन्हा भेटूया आजीबाईचा बटवा या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।

0: अमरत्व
1: या टिचभर प्रकृतीच्या मागे उभा आहे तो आत्मा. तो एकच पुरुष विद्यमान आहे, तो एकमेव सत्ता आहे, तो नित्यानंद स्वरूप आहे, तो मांगल्य निधान आहे, तो सर्व व्यापक आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्व साक्षी आहे, तो अज आहे, अमर आहे. त्याच्या आज्ञेनंच हे आकाश विस्तारलेलं आहे, त्याच्या आज्ञेनंच हा वायू वाहतोय, सूर्य प्रकाशतो आहे आणि प्राणी मात्र जिवंत आहेत. तोच ह्या प्रकृतीचा पाया, तिची सत्ता आहे. या सत्य स्वरूपावर अधिष्ठित आहे म्हणूनच ही प्रकृती सत्य भासत आहे. तो आपल्या आत्म्याचा आत्मा आहे, इतकंच नव्हे तर आपणच तो आहोत. तो आणि आपण एक आहोत, अभिन्न आहोत. जिथे जिथे दोन असतात, द्वय असतं, तिथे भय असतं, तिथे संकट असतं, तिथे संघर्ष असतो, कलह असतो, स्पर्धा असते. जेव्हा सगळं काही एक होऊन जातं, अद्वय होऊन जातं, तेव्हा मग कुणाचा द्वेष करायचा, कुणाची घृणा बाळगायची, कुणाशी संघर्ष करायचा. ज्यावेळी सर्व काही तो प्रभूच आहे असा अनुभव येऊ लागतो, त्यावेळी मग कुणाशी कलह करायचा, कुणाशी लढायचं. जीवनाचं कोडं यानेच सुटू शकेल, वस्तूचं स्वरूप यानंच कळू शकेल. हाच आहे जीवनाचा, जगाचा खरा अर्थ. हीच आहे सिद्धी, हीच आहे पूर्णता, आणि हाच आहे ईश्वर. जोवर तुम्ही नानात्व बघत आहात तोपर्यंत तुम्ही भ्रमात आहात. या अनेकांनी भरलेल्या जगात ज्याला तो एक दिसतो, ह्या सदा बदलत्या जगात ज्याला त्या कधीही न बदलणाऱ्याचा साक्षात्कार होतो, तो एकमेवा द्वितीय, तो अपरिवर्तनशील स्वतःच्या आत्म्याचा आत्मा आहे, स्वतःचं खरं स्वरूप आहे, असं ज्याच्या प्रत्ययाला येतं तोच मुक्त होय, तोच परमानंदाचा अधिकारी होय, तोच कृतकृत्य होय, कृतार्थ होय. त्यानंच ते परमपद गाठलं असतं. आणि म्हणून हे जाणून असा की तुम्हीच तो आहात, तुम्हीच या विश्वाचे ईश्वर आहात, तत्वमसी. आणि या सगळ्या नाना कल्पना, मी पुरुष आहे किंवा मी स्त्री आहे, मी रोगी आहे, मी निरोगी आहे, मी दुबळा आहे किंवा सबळ आहे, मी अमक्याचा द्वेष करतो, तमक्यावर प्रेम करतो, माझा अधिकार क्षुल्लक आहे किंवा खूप मोठा आहे, ह्या सगळ्या कल्पना निव्वळ भ्रम आहेत. द्या झुगारून त्या सगळ्या. तुम्ही कशानं दुबळे आहात? तुम्हाला काय दुबळं बनवू शकेल? तुम्हाला काय भिवू शकेल? जगात सर्वत्र एकमेव तुम्हीच विराजत आहात. म्हणून उठा, मुक्त व्हा. जाणून असा तुम्हाला दुबळं करणारा प्रत्येक विचार, प्रत्येक शब्दच काय तो या जगातील एकमेव अशुभ होय. जे माणसाला दुबळं बनवतं, जे माणसाला भेडसावतं, तेच एकमेव अशुभ असून ते धुतकारून द्यायला हवं. तुम्हाला काय म्हणून ते भय दाखवू शकेल? सूर्यामागून सूर्य निखळून पडोत, चंद्रामागून चंद्रांचा चक्का चूर हो, ब्रह्मांडामागून ब्रह्मांड विनाशाच्या खाईत लोटली जावोत, तुम्हाला काय त्याचं? तुमच्या लेखी ते काय आहेत? एखाद्या प्रचंड शिळेसारखे आढळ उभे राहा. तुम्ही अविनाशी आहात, तुम्ही आत्मा आहात, तुम्ही विश्वात्मा आहात, तुम्ही विश्वेश्वर आहात. म्हणा, मी निरपेक्ष सत्ता आहे, निरपेक्ष आनंद आहे, निरपेक्ष चैतन्य आहे. शिवोहम, शिवोहम. एखादा क्षुब्ध वनराज ज्याप्रमाणे पिंजरा कडाकडा मोडून बाहेर पडतो, त्याप्रमाणे तुम्हाला जखडणाऱ्या सगळ्या साखळ्या तडातड तोडून कायमचे मुक्त व्हा. तुम्ही कुठल्या गोष्टीला भीतात? काय तुम्हाला बांधून ठेवतंय? केवळ अज्ञान, केवळ भ्रांती, आणखी काहीही तुम्हाला बांधू शकणार नाही. तुम्ही तोच शुद्ध अपाप विद्ध आत्मा आहात, नित्यानंद स्वरूप आहात. निर्बुद्ध मूर्ख लोकच तुम्हाला सांगतील की तुम्ही पापी आहात आणि म्हणून एका कोपड्यात दडा आणि मुळमुळ रडा. याप्रमाणे तुम्ही पापी आहात असं तुमच्या कानी कपाळी ओरडणारे हे लोक मूर्ख, दुष्ट आणि बदमाशच म्हटले पाहिजेत. तुम्ही सगळे ईश्वर आहात. तुम्ही ईश्वराला ईश्वर म्हणून न ओळखता त्याला केवळ मनुष्य म्हणत आहात ना. म्हणून जर तुमच्या धाडस असेल, धमक असेल, तर हा विश्वास पक्का धरून ठेवा आणि आपलं उपजीवन त्याच्या अनुसार घडवा. कुणी जर तुमचा गळाही कापायला येईल तर त्याला नाही म्हणू नका, कारण वस्तुतः तुम्हीच तुमचा गळा कापत आहात. ज्यावेळी एखाद्या गरीबावर काही उपकार कराल त्यावेळी त्याबद्दल तिळमात्र सुद्धा अहंकार वाटू देऊ नका. तो उपकार नव्हे, ती उपासना आहे. त्यात अहंकार वाटण्यासारखं खरोखर काय? हे सगळं विश्व तुम्हीच नाही का? यात असा कोण आहे की जो वस्तुतः तुम्हीच नाही? तुम्ही या जगाचा, या विश्वाचा आत्मा आहात. तुम्ही सूर्य, चंद्र, तारा आहात. समस्त रूपांनी तुम्हीच विराजत आहात. तुम्हीच समस्त विश्व आहात. तुम्ही कुणाचा बरं द्वेष करणार आणि कुणाशी दोन हात करणार? म्हणून हे जाणा की तुम्हीच तो आहात, आणि हे जाणून आपलं सगळं आयुष्य त्यानुसार घडवा. जो हे जाणतो आणि त्यानुसार आपलं जीवन घडवतो, त्याला मग आणखी अंधारात चासपडावं लागणार नाही.

0: पहिली बातमी जी तुमची छापून आली होती बाय नेम, ती कुठल्या वृत्तपत्रात होते?
1: गावकरीमध्ये होती ती.
0: अच्छा, दैनिक गावकरीमध्ये. आणि माझ्यामध्ये त्यावेळेस धोजो गुरव असतील संपादक. म्हणजे त्यावेळेस त्या तिथल्या संपादकांनी जे तुमच्यावर संपादकीय संस्कार केले, मग त्यातून तुमची प्रिंट ते इलेक्ट्रॉनिक मीडिया, खरं म्हणजे हे दोन टप्पे आहेत. मग प्रिंटमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक मीडियात जावं हे तुम्हाला कधी असं वाटलं की मी इलेक्ट्रॉनिक मीडियात गेलं पाहिजे?
1: मी जेव्हा तो नायक पिक्चर हा बघितला होता तेव्हा तर ते इलेक्ट्रॉनिक मीडियाचेच पत्रकार होते, परंतु आपल्याला तर कोणी डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये स्थान देणार नाही आणि आपल्याला त्याच्यामधलं कुठलंही नॉलेज नाही, मुळात आपल्याला प्रिंटचं नॉलेज नाही आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिकचा प्रश्न येत नव्हता. त्यामुळे सुरुवात मी ही पाया म्हणजे सुरुवात ही प्रिंटपासून केली. प्रिंटच्या माध्यमातून सुरुवात केल्यामुळे मला इलेक्ट्रॉनिकचा आवड निर्माण झाली आणि तो अनुभव येत गेला मला.
0: अच्छा, मग हे करत असताना आपल्याला इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करायचं आहे, मग यासाठी तुम्ही काही लोक तुमची आयडॉल बनले असतील की ज्यांच्याकडे बघून तुम्हाला असं वाटलं की मला याच्यासारखी पत्रकारिता करायची आहे. जसं तुम्ही सांगितलं की नायक चित्रपटातील अनिल कपूर इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करत असताना तो CM ची मुलाखत घेतो आणि एक दिवसाचा CM होतो. पण तुम्ही जेव्हा ग्रामीण भागात काम करत होतात आणि जेव्हा तुम्ही अचानक पहिल्यांदाच कॅमेऱ्याला समोर जाणार होतात तेव्हा ती मनात कोणती तरी धगधग असेल, तेव्हा ते काय वाटलं असेल तुम्हाला?
1: माझी प्रिंटमध्ये सुरुवात झाल्यानंतर मी नंतर लोकमतमध्ये जॉईन झालो. लोकमतमध्ये मी अनेक शोध पत्रकारितेचे विषय हाताळले. त्यानंतर जेव्हा माझी स्तुती होण्यास सुरुवात झाली की खूप चांगल्या बातम्या देतो बुवा तू, अनेक वेगळे विषय हाताळतो, तर मग मला कुठेतरी माझा अभिमान वाटायला लागला की प्रिंटमध्ये आपली स्तुती होते व आपल्या कामाची पावती मिळते, तर आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे का जाऊ नाही हा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर मग लोकमत IBN लोकमतला सुधाकर कश्यप म्हणून हे क्राईम रिपोर्टर होते, क्राईम संपादक होते, मी त्यांच्या जेव्हा त्या रिपोर्टिंग बघायचो तेव्हा मलाही एक उत्साह निर्माण व्हायचा की आपणही TV चॅनलच्या स्क्रीनवर झडकले पाहिजे आणि कुठेतरी आपण आता ज्याप्रमाणे प्रिंट मीडियामध्ये आपण आपली स्तुती होते, आपले शाबासकी मिळते, तशी आपल्याला स्क्रीनवर आपल्या मित्रपरिवार व नातेवाईकांनी बघून आपलं स्तुती करावी हा माझ्या मनात प्रश्न निर्माण व्हायचा.
0: अच्छा, मग या अनुषंगाने तुम्ही तो प्रयत्न केलात. मग तुमची जी पहिली इलेक्ट्रॉनिक माध्यमातली जी बातमी होती त्याबद्दल काही सांगाल?
1: मी सर्वात पहिले मी लोकमतमध्ये जेव्हा नाव रूपाला आलो चांगल्या पद्धतीने माझ्या शोध पत्रकारितेच्या बातम्या येऊ लागल्या. त्यानंतर मग मला नाशिकहून जे प्रसिद्ध होणारी उत्तरवाहिनी होती अस्तित्व न्यूज म्हणून, त्या अस्तित्व न्यूज मध्ये मला संधी मिळाली. त्याचे संपादक होते सतीश रुपोते. रुपोते साहेबांनी मला त्यांच्या अस्तित्व न्यूज या चॅनल वृत्तवाहिनीला मला संधी दिली आणि त्या अस्तित्व न्यूज पासून माझी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुरुवात झाली आणि त्यावेळेस मी नाण्याची बातमी प्रसिद्ध केली होती.
0: ओके,
1: तर त्या नाण्याची बातमी देखील माझी खूप गाजली होती.
0: अच्छा, पण मला सांगा ना केव्हा कधीतरी तुम्हाला जेव्हा इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी बातमी घ्यायची असते तेव्हा ती बातमी शोधण्याचं कसं ते कसं निर्माण झालं तुमच्यामध्ये की आपल्याला एक वेगळी बातमी करायची आहे, इतरांपेक्षा वेगळं आपल्याला काहीतरी दाखवायचं आहे, मग ते कसं तुम्ही शोधतात?
1: आता जसं मी तुम्हाला सांगितलं सर की प्रिंट मीडियाचा मला अनुभव नव्हता तर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जाण्याचा प्रश्न नव्हता, त्यामुळे मी अगोदर प्रिंटचा अनुभव घेतला. प्रिंटमध्ये मी पेपर वाचले, सर्व वाचन केल्यानंतर मला त्याचं अवगत झालं की कशा पद्धतीनं हे काम केलं पाहिजे. त्याचप्रमाणे मी मग IBN लोकमत असेल, G24 असेल, ABP माझा असेल, या सर्व इलेक्ट्रॉनिक जे वृत्तवाहिनी आहे यांचा मी सतत चांगल्या स्टोऱ्यांचा अभ्यास करायचो की नेमके ते कसं बोलता, ते कशा पद्धतीने स्टोरी मांडता, त्याचा अभ्यास करूनच मी मग माझ्या त्या अँगलने मी माझ्या बातमीचा शोधात असं.

नमस्कार मित्रांनो, कसे आहात? रेडिओ मनभावन 90.8 FM वर मी आहे तुमची लाडकी आरजे शुभांगी आणि आपण ऐकत आहात युवा शक्ती. हो, तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाचा आपला खास शो युवा शक्ती. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जळगावातल्या आणि आजूबाजूच्या गावातून आलेल्या त्या प्रत्येक तरुणासाठी ज्यांचा मुक्काम सध्या घर कमी वाचनालय म्हणजेच लायब्ररी जास्त असतो. बरोबर ओळखलं. आज आपण बोलणार आहोत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल. MPSC, UPSC, बँकिंग, तलाठी, परीक्षा कोणतीही असो, पण डोळ्यात एकच स्वप्न असतं, सरकारी नोकरी. पण मित्रांनो, या लाल दिव्याच्या गाडीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा सोपा नसतो. तिथे फक्त पुस्तकांचा अभ्यास नाही, तर स्वतःच्या संयमाचा, वेळेचा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मानसिक आरोग्याचा पेपर जो आहे तो रोज द्यावाच लागतो. सकाळी 7 लायब्ररीत जाऊन 10 बाहेर पडताना अनेकदा वाटत असताना, हे सगळं झेपेल का मला, होईल का माझ्याच्याने? याच प्रश्नांची उत्तरं आणि या ताणतणावातून बाहेर पडण्याच्या काही भन्नाट टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे, म्हणजे देण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठेही जाऊ नका, एकत्र हा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटलं ना की आपल्याकडे एक गैरसमज आहे, जो 18 अभ्यास करतो तोच पास होऊ शकतो. पण खरं सांगू का, इथे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची आहे. खरंय दोस्तांनो, तुम्ही किती तास पुस्तकात डोकं खुपसून बसताय, त्या तासांमध्ये तुमच्या डोक्यात किती गेलंय हे जास्त महत्वाचं असतं, हो की नाही? यासाठी एक भारी टेक्निक असू शकते, म्हणजे माझ्या मते मी सांगतेय जिला पोमोडोरो टेक्निक असं सुद्धा म्हणता येईल. काय करायचं तर सलग 3-4 तास बसण्यापेक्षा अभ्यासाचे स्लॉट्स पाडायचे. 25 फुल फोकसने अभ्यास केला पाहिजे आणि 5 त्यानंतर ब्रेक म्हणता है यार, ब्रेक लेना चाहिए. असे 4 स्लॉट्स झाले की अर्ध्या तासाचा मोठा ब्रेक घेऊ शकता. या दरम्यान तुम्ही खाऊ पिऊ शकता, एन्जॉय करू शकता, मोबाईल स्क्रोल्स करू शकता आणि बरंच काही. या ब्रेकमध्ये मोबाईल बघायचा नाही. आताच तर तुम्ही म्हटलं मोबाईल बघायचा, स्क्रोल करायचं. नाही, अजिबात नाही. या पिरियडमध्ये मोबाईल बघू नका. थोडं चाला, फिरा, एक्झरसाइज करा, मुवमेंट करा, किंवा एखादं छानपैकी मस्त गाणं गाऊ शकता. आणखी एक गोष्ट, दिवसाचं स्केड्यूल आधीच रात्री झोपताना तयार करा. म्हणजे काय होईल, सकाळी उठल्यावर काय वाचायचं हे ठरवण्यात वेळ अजिबात जाणार नाही. आणि रिव्हिजनसाठी दिवसातला किमान 1 राखून ठेवायलाच पाहिजे. हो, रिव्हिजन मस्ट. कारण पुढे पाठ आणि मागे सपाट होऊन जाण्यापेक्षा रिव्हिजन केलेली केव्हाही चांगली असते. चला, या स्मार्ट वर्कच्या फॉर्म्युल्यावर काम सुरू करा आणि तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. रेडिओ मनभावन 90.8 FM वर मी तुमची आरजे शुभांगी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. स्पर्धा परीक्षेच्या काळात सगळ्यात जास्त परीक्षा कुणाची होत असेल तर ती आपल्या मनाची. जेव्हा एखादा निकाल लागतो आणि आपण 1 किंवा 2 मार्कांनी यार हुकतो तेव्हा होणारी चिडचिड, तो डिप्रेशनचा फेज मी समजू शकते. त्यात भर म्हणून नातेवाईकांचे प्रश्न, अरे किती वर्ष अभ्यास करणार, अरे त्या शर्माजीच्या मुलाचं बघ, त्याचं सिलेक्शन झालं सुद्धा. ही सगळी वाक्य जी असतात ना आपल्यांकडनं मिळालेली, ती खरंच बाण्यासारखी टोचत असतात. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची किंमत जी आहे ती एखाद्या परीक्षेच्या निकालावर ठरत नाही. तेव्हा स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. जर तुम्हाला खूप ताण आला असेल, रडावंसं वाटत असेल, तर मित्रमैत्रिणी आहेत की फ्रेंड्स किसली आहे, फ्रेंड्स तो बनते है. किंवा तुम्ही आपल्या घरच्यांसोबत मन मोकळं करू शकता, मनमोकळं बोलू शकता. फक्त एक आहे, मनात साठवून ठेवू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करिअर Plan B. येस, Plan B असणं म्हणजे तुमची हार अजिबात नाही.
ती प्रॅक्टिकॅलिटी आहे दोस्तांनो. स्पर्धा परीक्षा हे एक माध्यम आहे आयुष्यात सेटल होण्याचं, पण तो आयुष्याचा शेवट नाही. जगात करण्यासारख्या खूप गोष्टी आहे, खूप एन्जॉय करण्यासारख्या गोष्टी आहे. लाईफ जरी छोट्या असलं तरी छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवण्यात खरंच खूप मज्जा आहे, भन्नाट मज्जा असते त्यात. त्यामुळे लायब्ररीत बसताना चेहऱ्यावर नक्कीच स्माईल ठेवा. आणि तुम्ही खूप भारी मेहनत करत आहात आणि मला स्वतःचा अभिमान आहे असं स्वतःला सांगा, म्हणजे नक्कीच तुम्ही रिफ्रेश व्हाल. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड युवा शक्तीचा तुमच्यासाठीच होता. त्यासाठी तुम्ही आता तयारीला लागा, टाइम मॅनेजमेंट करा, स्मार्ट वर्क करा, पण सगळ्यात आधी स्वतःच्या मनाची काळजी घ्या. शरीर आणि मन खंबीर असेल तरच तुम्ही कुठलीही लढाई सहज जिंकू शकता. तुमचा अभ्यास कसा सुरू आहे, तुम्हाला कोणत्या विषयावर ताण येतोय हे सुद्धा मला नक्की सांगा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नोट करून घ्या, 9284994433, म्हणजेच 9984499433 या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा. आणि तुम्हाला युवा शक्तीचे एपिसोड कसे वाटतात ते जरूर कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखादा विषय असा असेल की ज्यावर तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे किंवा माहिती हवी आहे, तर ते सुद्धा आम्हाला जरूर कळवा. आम्ही नक्कीच त्या विषयाचा आमच्या युवा शक्तीच्या कार्यक्रमात समावेश करू. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात युवा शक्तीच्या एका नवीन जबरदस्त एपिसोड सोबत. तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा, हो स्वतःवर विश्वास ठेवा आणि ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आर जे शुभांगी सोबत, बाय.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या स्वामिनी या खास कार्यक्रमात मी आरजे शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे, तर आपल्या भावना, आपली स्वप्न आणि आठवणींचं सुंदर असं विश्व म्हणजे घर असतं. त्या विश्वाला कल्पकता, सौंदर्य आणि उपयुक्ततेची जोड देऊन अधिक आकर्षक बनवण्याचं काम इंटेरियर डिझायनर करत असतात. आज आपल्यासोबत अशाच एक सर्जनशील कल्पक आणि आपल्या कामातून अनेक घरांना नवा चेहरा देणाऱ्या प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर गौरी मदाने मॅम आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं आपण त्यांचे जीवनप्रवास आणि त्यांचे अनुभव याविषयी आज दिलखुलास गप्पा करणार आहोत. मॅडम, स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये.
1: थँक्यू सो मच मॅम.
0: मॅम, सुरुवातीला आपण तुमच्या बालपणापासूनच्या प्रवासापासून सुरुवात करूया. मला सांगा ना, तुमचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा आहे?
1: हा प्रवास माझा खूप एक्साइटिंग आहे. माझं लहानपण जळगावातच झालं.
0: अच्छा.
1: आणि इव्हेंच्युअली हळूहळू आम्ही, सांगायचं म्हटलं तर, रेंटल घरात खूप राहिलोय आणि आईला बघता बघता प्रत्येक घर असं ती छान डेकोरेट करायची, वेगवेगळी झाडं लावणं आणि घर आमचं कसं अजून छान दिसेल यासाठी छोटे छोटे DIY करणं. जेव्हा DIY हा शब्द नव्हताही तेव्हा आम्ही हे बघितलेलं आहे माझ्या आईला करताना. त्यात आई आम्हाला इन्व्हॉल्व्ह करून घ्यायची, हे आपण भिंतीवरती असं लावू म्हणजे ही भिंत आपली छान दिसेल. हे म्हणू शकतो की या छोट्या छोट्या गोष्टी आईच्या ऑनेस्टली बघून इंटरेस्ट वाढत गेला की घरात असं काहीतरी आपण डेकोरेशन करूया किंवा काहीतरी असं छान बनवू किंवा हे झाड इथे छान दिसतंय. या छोट्या छोट्या गोष्टी बघत बघत मला असं वाटतं की मला इंटिरियर डिझाईन या क्षेत्रात मजा येत गेली. आणि ती यावेळी आली मजा जेव्हा इंटिरियर डिझाईन हा कोर्स नव्हता आणि हे लहानपणी माहीतही नव्हतं. आर्किटेक्चर माहीत होतं, पण इव्हेंच्युअली असं झालं की आमच्या फायनान्शियल स्टेटसमुळे जरा असं काहीतरी क्षेत्र निवडू ज्यात पटकन यु नो इन्कम येईल.
0: बरोबर.
1: आणि आईबाबांची साथ देता येईल फायनान्शियली. असं करत करत CA एंट्रन्स घेतला, CA एंट्री घेतली, पण त्यात यश नाही मिळालं.
0: अच्छा.
1: आणि तेवढ्यात असं झालं की माझी एक आत्या आलेली आमच्याकडे आणि तिला कळालं की मला आर्किटेक्चरल ह्याच्यात फार इंटरेस्ट आहे. गिव्हिंग द फायनान्शियल कंडिशन, आर्किटेक्चर त्यावेळी करणं आम्हाला पुन्हा नव्हतंच पॉसिबल.
0: बर.
1: सो शी सजेस्टेड मग तू इंटिरियर डिझाईन कर. ती मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये गरवारे कॉलेजला तेव्हा डिपार्टमेंट हेड होती टुरिझमची. सो ती म्हणाली की आमच्या कॉलेजमध्ये आहे, आय विल हेल्प यू आउट. सो आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू माय आत्या की त्या आत्यामुळे मी आज जे करते ते करते छान करते. फायनान्शियली मी हेल्प पण करू शकले माझ्या तेव्हा घरच्यांना, माझ्या आई वडिलांना. आणि मग ऍडमिशन घेतली आणि पुढे हा प्रवास सुरू झाला.
0: वाह वाह, छानच. जसं तुम्ही मगाशी म्हटलात की त्या काळ इंटेरियर हे नव्हतं म्हणजे माहितीही नव्हतं, पण आता त्याचं प्रस्थ चांगलंच वाढलंय, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: आता इंटिरियर डिझायनर तुम्ही म्हणालात तर फिमेल्स ज्या आहेत, महिला ज्या आहेत, त्या ऑन दी टॉप आहेत जगातल्या. मी फक्त भारतातल्या म्हणत नाही. आज माझी सारा श्याम म्हणून इसाजीस अटेलियर मुंबईमध्ये खूप फेमस फर्म आहे, त्या माझ्या यु नो आय लुक ॲट हर ॲज आय वॉन्ट टू बी लाईक हर. काही वर्षांनी मी म्हणू शकते शी इज माय रोल मॉडेल. येस, सारा श्याम म्हणून आहेत. त्यांनी आता रिसेंटली दुबईलाही त्यांची फर्म चालू केली. सो लुकिंग ॲट हर की त्या पण ऍट धिस लेवल, म्हणजे तुम्ही फक्त सारा टाकलं गुगलला तर सारा श्याम म्हणून लिहून येईल. त्यांचा प्रवासही जरा वेगळा होता. शी पास आउट फ्रॉम रचना आणि मग नंतर त्यांनाही कळत नव्हतं एक्झॅक्टली काय करायचं. त्यांनी मध्ये TV अँकरिंग केलं वेगवेगळ्या प्रकारे. सो त्यांचं बघून मला प्रत्येक वेळी असा धीर मिळत गेला जेव्हा मी नुकतीच प्रॅक्टिस चालू केली होती की यु नो देअर विल बी अ सम डे जेव्हा मी एवढी सक्सेसफुल होईनच. खडतर प्रवास असतो, बट इट टेक्स यू समवेअर वेअर यू वॉन्ट टू बी ॲट द टॉप.
0: येस, खरंच खरंच छानच. रोल मॉडेलही आहेत तुमच्या चांगल्या. पण एक स्त्री उद्योजिका म्हणून काम करत असताना वेगवेगळे चॅलेंजेस येत असतात, ते त्यांना तुम्ही कसं फेस केलं आणि काय काय चॅलेंजेस आले त्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: ॲज अन इंटिरियर डिझायनर, ॲज अ फिमेल इंटिरियर डिझायनर, बऱ्याच गोष्टी अशा साईटवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला करतात. जेव्हा तुम्हाला जाणवून दिलं जातं की तुम्ही एक स्त्री आहात, खूप ऑनेस्टली, आणि मला हे सुरुवातीपासनं असे अनुभव साईटवरती बरेच आले की वर्कर्स तुमचं ऐकत नाहीत, की तुम्हाला लिटरली तुम्ही त्यांना एक्सप्लेन करताय बट ते तुम्हाला इग्नोर करतायत. इवन क्लायंट्स पण काही काही असे भेटले जे तुम्हाला हायर तर केलं बिईंग अ फिमेल, पण मग कॉन्ट्रॅक्टरला जास्ती आपल्यासमोर थोडा इम्पॉर्टन्स देणं, आपण बोलत असताना आपल्याला हलकं इग्नोर करणं, या गोष्टी. पण कमिंग ॲट धिस लेवल, आता समोरून जे येतात वर्कर्स असू दे क्लायंट्स असू दे, आय एम ॲट द स्टेज ग्रेटफुली आता खूप खडतर प्रवासानंतर ऑनेस्टली की आता जरा व्हॅल्यू देतात. म्हणजे दिस हे प्रत्येक स्त्रीला
2: अस्तित्व प्रस्थापित करायला जरा वेळ लागतो, पण मग नंतर सगळं सहज होतं
1: आरामात.
2: वा. मला एक सांगा ना, घर सजवत असताना सौंदर्य आणि उपयुक्तता यांचा दोघांचा ताळमेळ कसा साधला जातो?
1: ऍक्च्युली असं म्हणता येईल की हा एक बेसिक मुळात तुमचा टॅलेंट असतो. आता फॉर एक्झाम्पल फक्त इंटिरियर डिझायनर म्हणून नाही, आता जसं फाईन आर्ट्स मधली कोणी तुम्ही स्टुडंट्स घ्याल ती छान पेंट करते, पण तेच मला करता येईल असं सांगता येत नाही.
2: बरोबर.
1: सो इट्स बेसिकली दॅट कम्स फ्रॉम विद इन यू.
2: वा,
1: असं म्हणताय.
2: खरंच छान छान छान. पण मग आपल्याला सपोज आपल्याला आपण मनात ठरवलं की नाही मला हा कोपरा असा सजवायचा आहे, पण मग तो जर त्या ठिकाणी उपयुक्त नसेल, सूट होत नसेल, मग ते अशा वेळेला आपण काय करायचं?
1: अशा वेळेला आता समजा आपण स्वतःसाठी सजवत असू, आपण कन्फ्यूज असू, तर आपल्या घरातलंच कोणीतरी की तुला हे कसं आवडेल असा ओपिनियन घेऊन आपल्याला अजून छान छान आयडियाज येतात.
2: वा. घरातल्या रंगसंगती करत असताना नेमके कुठले विशेष मुद्दे असे आहेत की ते लक्षात घेतले पाहिजेत?
1: रंगसंगती ऍक्च्युली इट्स अ थिअरी, म्हणजे जसं आपण वेगळं शिकतो की एक कलर थिअरी नावाचा प्रकार असतो, बरोबर. तर त्यानुसार मग आपण स्पेस बघायची की ती जागा जर आपल्याला छोटी वाटत असेल तर आपण लाईट कलरमध्ये गेलो तर ती अजून जरा मोठी वाटेल, स्पेशियस वाटेल. सो अशा प्रकारे कलर थिअरी जी आम्ही शिकलोय त्यानुसार मग आम्ही कलर थिअरीनुसार आम्ही कलर्स सजेस्ट करतो.
2: आता इंटेरियर मध्ये बरेच ट्रेंड सुद्धा चाललेले, तर कुठले ट्रेंड्स जे आहेत ते जास्त लोकप्रिय आहेत?
1: सध्या जापानी स्टाईल म्हणून एक खूप फेमस स्टाईल आपण म्हणू शकतो इंटिरियरची, ती फार फेमस आहे. इंस्टाग्रामच्या रील्सला तुम्हाला ऑल ओव्हर तेच दिसेल की त्यात जरा जापानी स्टाईल घेऊन स्कॅन्डिवियन वॉर्म्थ आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे की आता अर्धी टोन्स खूप असतात, लाईट कलर्स खूप असतात, आणि राऊंड सोफाज, राऊंड फर्निचर, हे सगळी स्टाईल जरा अजून व्यवस्थित छान ट्रेंडी आहे.
2: बरोबर. आता सध्या इको फ्रेंडली डिझाईन्स जे आहेत त्याकडे सध्या कल वाढतोय लोकांचा नक्कीच, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: आता जरा भारतात छान इको फ्रेंडली मटेरियल्स यायला लागलेत, हे खूप नवीन आणि छान गोष्ट आहे. ऑब्व्हियसली थोडं बजेट फ्रेंडली व्हायला वेळ लागेल नवीन इनोव्हेशन असून.
2: बरोबर.
1: टाइल्स मध्ये सुद्धा आलेल्या आहेत. आता रिसेंटली एक छान कंपनी लॉन्च झाली आहे, ती सगळं प्लास्टिक किंवा तुमचं साईटवरती जे रॉ मटेरियल पडतं, अगदी तो भुसा असू दे, छोटी छोटी तुकडे असू दे, ते सगळं युज करून मटेरियल्स बनवण्यात येतात, टाइल्स बनवण्यात येतात.
2: बरोबर.
1: सो इको फ्रेंडली मटेरियल्स कडे कल असेल तर व्हेरी व्हेरी नाईस. एक्सप्लोर करा स्वतः ॲज अ डिझायनर ॲज वेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या पाहिजेत त्या सगळ्या आता सापडतात, आणि विशेषतः भारतातच सापडतात, इंडियन मेड.
2: मला एक सांगा ना, एक महिला उद्योजिका तुम्ही आहातच, पण मग कुटुंब, घर आणि आपलं काम हे सगळं सांभाळत असताना या सगळ्या गोष्टींचा समतोल कसा साधता?
1: ऑनेस्टली सांगू, जर तुमचा पार्टनर

0: आणि याच्यात येऊन तुम्हाला प्रॅक्टिस फक्त साईटवरच करायची असते असं नाही. तुम्ही घरून काम करू शकता. ह्यात वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात ज्यासाठी इंटिरियर डिझायनर आर्किटेक्ट्स लोकांना हायर करतात. ते घरून पण काम तुम्ही करू शकता. सो तुम्ही असंही असाल की तुम्ही आता हाऊसवाईफ आहात पण या ह्याच्यात इंटरेस्ट आहे तर सॉफ्टवेअर्स शिका, वर्क फ्रॉम होम करा. लिंक्डइन वेगवेगळे अजून प्रोफाईल्स जे आहेत जॉबच्या तिथे तुम्ही शोधू शकता आणि कामही करू शकता सॉफ्टवेअर्स शिकून.
1: वा छानच छानच. आणि आता या क्षणी ज्या महिला मैत्रिणी ज्या गृहिणी आपल्याला ऐकत आहेत त्यांना असं जाणून घ्यायचं असेल असं मला वाटतंय की त्यांच्या मनात नक्कीच अशी इच्छा असेल की मला माझं घर सजवायचं आहे, त्याच्या सजावटीसाठी मला कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणं महत्वाचं आहे, काही टिप्स तुमच्याकडनं जर मिळाल्या तर नक्कीच त्यांना आवडेल.
0: एक सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे तुमच्या घरातल्या ज्या गोष्टी असतात ना आपण म्हणतो त्याला क्लटर, त्या कमीत कमी ठेवा. गरजेपुरते गोष्टी असतात त्या तेवढ्याच तुम्ही तिथे ठेवा, तुमचं घर स्वच्छ आणि सुंदर दिसेल. आणि अजून एक टिप म्हणजे घरात छान मनी प्लांट, स्पायडर प्लांट या अशा सुंदर सुंदर झाडं असतात ना जी फार अशी फोफावत नाही आणि जास्ती त्यांचा म्हणजे आपण पानं पडतो पान गळती होते असंही नाही, ते ठेवाल तर घर अजून सुरेख दिसतं.
1: बर.
0: आणि शिअर कर्टन्स मेजरली वापरा.
1: ओके ओके.
0: जायचे पडते.
1: आता एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया. आवडता रंग तुमचा कुठला?
0: माझा आवडता निळा.
1: वा. आवडती वास्तुकला शैली?
0: स्कॅन्डिनेव्हियन.
1: वा. घरातील सर्वात महत्वाची जागा कुठली?
0: जी मला शेल्फ तिथे आणि छान खुर्ची.
1: सेम मलाही. एका शब्दात स्वतःचं वर्णन काय सांगाल?
0: आय एम द बेस्ट.
1: आणि स्वप्नातला एखादा प्रोजेक्ट की मला हे करायचंय आता मला हे गाठायचंच आहे?
0: स्वप्नातला प्रोजेक्ट माझा चालू आहे पुण्यात नांदेड सिटीला.
1: अच्छा अच्छा.
0: 3000 square feet बंगलो आहे आणि आता ऑलमोस्ट एक स्टेज फक्त त्याची बाकी आहे. सो दॅट इज ऍक्च्युली माय ड्रीम प्रोजेक्ट.
1: वा. शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी.
0: खूप खूप थँक्यू.
1: आणि शेवटचा ट्रिकी क्वेश्चन की तुम्ही जर या क्षेत्रात नसता तर तुम्हाला काय वाटतं की दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात असता?
0: डान्स.
1: वा. डान्सची आवड आहे?
0: क्लासिकल डान्स.
1: वा वा, खूपच छान. ती आवड सुद्धा जपा कारण प्रत्येकाने प्रत्येक महिलेने लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या क्षमता ओळखा, त्या जगवा, त्यांना फुलवा आणि नक्कीच तुम्ही यशाचं शिखर गाठाल अशी आशा मी करते. तर खरंच घराला केवळ सजावट नव्हे तर व्यक्तिमत्व देण्याचं काम इंटेरियर डिझाईन करतं आणि त्यामागे असते एक संवेदनशील दृष्टी. आज गौरी मदाने मॅम आपल्यासोबत आल्या आणि त्यांनी आपल्या काही गप्पा शेअर केल्या, त्यांचे अनुभव आणि काही टिप्स सुद्धा आपल्याला त्या देऊन गेल्यात. त्याबद्दल त्यांचे रेडिओ मनभावनच्या टीमतर्फे मी मनस्वी आभार मानते. धन्यवाद मॅम.
0: थँक्यू सो मच.

0: मध्ये जोंधळे लिखित बिनपटारी चौकट ऐकत असताना लेखिका हिंदकन्या छात्रालयातील काही आठवणी सांगतायत. झाडावरून प्राजक्त असा उभवतो पण त्याचा आवाज होत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याला इजा पोहोचत नाही. मैत्रिणींनो, या आत्मकथनाच्या लेखिका यांचंही आयुष्य काहीस असंच होतं. अश्रूंनी डोळे डबडबायचे, मनाला अनंत वेदना होत, पण अंतरीचं दुःख सांगणार तरी कुणाला. खरं तर आपण ऐकत असलेल्या आजपर्यंतच्या लेखिकेच्या आयुष्यातील अशाही बिकट परिस्थितीत त्यांचं नशीबच बलवत्तर होतं म्हणायचं. कारण दुःख जरी असलं तरी पोरकं म्हणून जगताना आयुष्यात जी काही चांगली माणसं भेटलीत, मोठमोठ्या साहित्यिक, लेखक, स्वातंत्र्य सेनानी आणि अशा अनेक महान विभूतींचे संस्कार, त्यांचे आशीर्वाद लेखिकेला मिळाले. आणि या सर्वांच्या आशीर्वादाची शिदोरी पुरवत पुरवतच आपल्या आयुष्यात कुठेही त्या डगमगल्या नाहीत. मागील शनिवारी 8व्या भागामध्ये दिवाळीच्या फराळातील छात्रालयातील आजींनी चोरून दिलेल्या अनारशांची आणि त्यामुळे लेखिकेची कशी फजिती झाली हे आपण ऐकलं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 9वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: 1964-65 साल. कोल्हापूरच्या हिंदकन्या छात्रालयातल्या मोठ्या आवारात 70-75 मुली सायंकाळच्या प्रार्थनेला बसलेल्या आहेत आणि समोरच्याच व्हरांड्यात तीर्थरूप दादा धर्माधिकारी, मामा क्षीरसागर, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, बाबा रेडीकर आणि आचार्य भागवत, प्रभाकर पंत कोरगावकरांच्या या धर्मादाय संस्थेत एकत्रित जमलेले. गीतेतला अध्याय म्हणजे स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हणून संपली. मामांनी त्यांच्या खड्या पण गोड आवाजात एक सुंदर भजन सांगितलं. आम्ही मुलींनी ते म्हटलं आणि शेवटी प्रार्थना संपली. वर व्हरांड्यात बसलेली सगळीच वयोवृद्ध मंडळी मी एकेकाला न्याहाळत होते. मामा आणि बाबांची लांब लांब दाढी जटा, अण्णांचे घारे निळे डोळे, त्यांच्याकडे पाहिल्यावर कुणालाही प्रथम दर्शनी थोडी भीतीच वाटायची. नंतर आचार्य भागवत, ते तर डोळेच फिरवायचे, त्यांची खूप खूप भीती वाटायची. राहता राहिले दादा धर्माधिकारी, त्यांची काही दाढी वगैरे नव्हती, अगदी सर्वसामान्यांसारखे पण करारी मुद्रा. एकूण काय तर सगळ्या म्हाताऱ्या मंडळींकडे आम्ही मुली त्रयस्थासारख्या पाहत राहिलो. मामा लहान मुलांना खूप छान गोष्टी सांगायचे हे आम्हाला माहिती होतं, म्हणून मी मामांना उठून विचारलं, मामा आम्हाला एखादी छान गोष्ट सांगता? तेव्हा अण्णा म्हणाले, मामा तुम्हाला नंतर गोष्ट सांगतील, आधी तुम्हा सर्वांनी एकेकीनं आपापली नावं सांगा, कोणत्या वर्गात शिकतात वगैरे माहिती द्या. त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी प्रत्येकीची ओळख त्यांना करून दिली. त्यावेळी मी 5वीच्या वर्गात शिकत होते, साधारण 10-12 वर्षांची असे. हीच माझी आणि अण्णांची पहिली ओळख. अण्णा या संस्थेचे अध्यक्ष, त्यामुळे ते वर्षातून 1-2 तरी यायचेच. कैलासवासी प्रभाकर पंत कोरगावकर हे वरील मंडळींमधलेच, त्यामुळे सगळीच समाजवादी सर्वोदय मंडळी हिंदकन्यामध्ये यायची. जेव्हा जेव्हा अण्णा येत असत तेव्हा तेव्हा त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळत गेली. दरवर्षी साधारण एप्रिल मे मध्ये यायचे. वर्धा नागपूरच्या तुलनेत कोल्हापूर हे अतिशय थंड ठिकाण, म्हणून विश्रांतीलाच अण्णा तिथे यायचे. त्यावेळी आम्ही काही मोजक्या मुली तिथं असू, अण्णांच्या बरोबरही कोणी एखादी व्यक्ती असे. अण्णांची जसजशी ओळख होत गेली तशी तशी अण्णांबद्दल प्रथमदर्शनी वाटणारी भीती निघून गेली. आणि उलट उलट अण्णांचा मुक्काम तिथून हलणार हे कळलं की मला मला खूप खूप वाईट वाटायचं. अण्णा म्हणायचे, तू अजून थोडी मोठी हो म्हणजे मी तुला सुद्धा बरोबर नेईन. 1970-71 मध्ये SSC म्हणजे 11वीची परीक्षा मी प्रथम श्रेणीत पास झाल्याबरोबर अण्णांनी मला पत्र पाठवून वर्ध्याला बोलवून घेतलं. छात्रालयात आले होते. त्यावेळी तिथले संचालक श्री गजाननराव गायकवाड, आम्हा मुलींचे काका, त्यांनी माझ्याबद्दलची सगळी माहिती अण्णांना दिली होती. त्यामुळेच SSC नंतरची सगळी शिक्षणाची जबाबदारी अण्णांनी उचलली आणि अण्णांच्या सहवासात मी आता अधिक काळ राहू लागले. अण्णांचा सतत अव्याहत प्रवास सुरू असे. प्रवासात ते कधीच थकत नसत आणि मुक्कामी पोचल्याबरोबर लगेच कामी लागून एक एक काम हातावेगळं करत. हजारो कार्यकर्ते मार्गदर्शन घ्यायला, विचारायला, आपापल्या वैयक्तिक अडचणी घेऊन येत. त्या सर्वांना अगदी शांततेनं नीट समजावून सांगत, योग्य मार्ग दाखवून देत. अण्णा कित्येक संस्थांचं काम पाहत, कुठे विश्वस्त म्हणून तर कुठे अध्यक्ष तर कुठे काय आणि कुठे काय. या सगळ्या कामातून त्यांचं वाचन, मनन, चिंतन कधी कमी झालं नाही. रात्री झोप येईपर्यंत ते नवीन नवीन प्रश्नांचं चिंतन मनन करून एखाद्या दुर्धर प्रश्नाचं प्रत्यक्षात रचनात्मक कार्यात रूपांतर करत. त्यांना विशेष आवड होती ती शेतीची. थोड्या जागेत जास्तीत जास्त चांगलं पीक काढणं आणि तेही अतिशय कमी खर्चात, कमी श्रमात, याबद्दल अखंड त्यांचे प्रयोग चालू असत. अण्णा कधी कधी खूप मूडमध्ये यायचे. मग आम्ही रात्री 12-12 वाजेपर्यंत गप्पा मारायचो. अण्णा स्वतः सांगायचे, मी फक्त ऐकण्याचं काम करायची. निव्वळ श्रोता. कधी स्वातंत्र्याच्या एक एक चित्त थरार कथा. त्यांचे अनुभव ऐकून कधी कधी अक्षरशः ठसा ठसा रडत असायची मी. असाच एक अनुभव 1942-44 स्वातंत्र्य चळवळीचा काळ. अण्णा भूमिगत होते. भूमिगत राहून बरेच काही उद्योग करायचे. त्यातलाच तो हातबॉम्ब बनवण्याचा. त्यात ते कसे सापडले इंग्रजांना कळल्यावर त्यांचा पाठलाग सुरू झाला. अण्णा तेव्हा तरुण होते, रक्त सळसळत होत. लपत छपत त्यांचा इंग्रजांना चुकवायचा प्रयत्न चालू होता. त्यांनी धावती ट्रेन कशी पकडली आणि त्यांना वाटलं चला सुटलो. पण कस काय, तिथंही दुर्दैव त्यांच्या समोरच उभं होत. समोरच इंग्रज अधिकारी. पण पुन्हा त्यांनी धावत्या रेल्वेतून उडी मारली आणि काय, पाय रेल्वेच्या एका फटीत अडकला. सगळा देह खाली घासत घासत 1-2 मैल फरफटत गेला. संपूर्ण पाठ सोलून निघालेली, रक्तबंबाळ झालेली. आजपर्यंत त्यांच्या पाठीवर त्या उभ्या खुणा होत्या. जेव्हा जेव्हा मी त्यांच्या पाठीला तेल लावी, मालिश करी, तेव्हा तेव्हा ती आठवण व्हायची आणि अंगावर अगदी शहारे यायचे. अण्णा म्हणत, मी तरुण असताना परित्यक्ता मुलीशी लग्न करण्याची माझी खूप इच्छा होती. पण तेव्हा ती संधी चालून कधी आलीच नाही आणि आम्ही तसा प्रयत्न कधी केलाच नाही. चला, झालं ते बरं झालं असं म्हणायचे आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळी एक वेगळंच समाधान दिसायचं. अण्णांना व्यायाम, पोहणं, फिरणं खूप आवडायचं. 70-75 वयात सुद्धा ते सगळ्या प्रकारची आसनं, प्राणायाम करत असत. त्यामुळे आतापर्यंत त्यांचं शरीर लहान मुलासारखं लवचिक होतं. अगदी सहजासहजी विहिरीत व नदीत पोहायला उतरले की एखाद्या तरुणासारखं पाणी कापत जायचे. 2-2 तास पाण्यातून बाहेर यायचे नाहीत. फिरायला त्यांच्याबरोबर जायचं म्हणजे आपलीच परीक्षा होईल. असे झपाझपा पावलं टाकायचे की बरोबरचा माणूस एकतर थकून तरी जायचा किंवा त्याला त्यांच्याबरोबर पळावं तरी लागायचं. 1.5-2 मैल ते सहजच चालत जात असत. पावसाळ्याच्या दिवसात त्यांना अस्थम्याचा त्रास अधिक होई. व्यायाम करून आले की 1.5 फूट रबरी नळीनं छातीतला कफ ते काढायचे. त्या अगोदर एक तांब्याभर कोमट पाणी प्यायचे. मग ती नळी गरम पाण्यात उकळली की ते तोंडातून हळूहळू घशात आत सोडत. थोड्या वेळाने छातीतला कफ त्या नळीद्वारे बाहेर येई. त्याबरोबर प्यालेलं तांब्याभर पाणी सुद्धा येई. त्यानंतर मात्र त्यांना थोडासा थकवा जाणवायचा. मग ते 15-20 मिनिटं शांत शवासन करत पडून राहत. एक का अनेक प्रयोग करायचे ते स्वतःच्या प्रकृतीवर. कधी मोड आलेली नुसती कडधान्यच खातील तर कधी नुसत्या पालेभाज्या, कधी त्यांचा नुसता रस, कधी गव्हाच्या कोवळ्या पानांचाच रस. अतिशय सहनशीलता त्यांच्याजवळ होती. आता आता 3-4 वर्षात त्यांची तब्येत नेहमी बिघडायची. बहुतेक वेळा ते आजारीच असायचे. शारीरिक वेदना कष्ट त्यांना व्हायचे, पण चेहऱ्यावर उदासीनता दुःख ते मात्र आम्हाला कधीच दिसलं नाही. मी त्यांना वर्ध्याला जाऊन भेटून आले. त्यांना पेसमेकर बसवायचं वगैरे चाललं होतं. त्यावेळी त्यांनी सगळं त्यांच्या प्रकृतीविषयीचा रिपोर्ट महिन्यापूर्वीच मला पाठवला होता. तू आलीस बरं झालं, नाहीतर 2-3 दिवसातच मी नागपूरला जाणारच होतो. तुला मी कळवलं आणि तू इकडं आलीस की अगं, इतक्या धावपळीत येण्याची काही जरुरी नाही. माझी प्रकृती बरी आहे, फारशी काळजी करायचं कारण नाही. हे बघ, सावकाश तुला सुट्ट्या लागल्या की 15-20 दिवस तू माझ्याजवळ राहशील. तुला आणि मला सुद्धा सोबत राहिल्याचं समाधान. अण्णांच्या या पत्रानंतर त्यांची माझी 2 दिवसांनंतर का होईना भेट झाली. आता त्याचं केवढं समाधान वाटत. अण्णा अण्णा, तुम्हाला भेटले तेव्हा वाटलं सुद्धा नव्हतं की तुम्ही आम्हाला एवढ्या लवकर सोडून जाल म्हणून. खरोखरच अण्णा, खरंच वाटत नाही. तुम्ही आम्हाला तुमच्या 1000 पोरा पोरींना पोरक करून गेलात. पुन्हा तो तुमचा प्रेमळ हात आमच्या पाठीवरून कधीच फिरणार नाही. तुमचं आईचं प्रेम, तुमचे माहीचे शब्द आम्हाला मिळणार नाही. अण्णा अण्णा, पुरुष असून सुद्धा स्त्रीचं ममत्व दिलत. संन्यासी असूनही संसाराची भूमिका जीवनात अखंड जोपासलीत. कठीण कठोर प्रसंगी पित्याची जबाबदारी पार पाडलीत आणि कित्येकांचे संसार उभे करून दिलेत. अण्णा अण्णा, खरंच खरं वाटत नाही की तुम्ही आम्हाला पोरक करून गेला.
3: श्रोते हो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 9वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

रसिक श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमात मी शालिनी केजे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आपण बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा नवा भाग ऐकणार आहोत.

रामकृष्ण हरी। नातं मनाने जपलं जातं बंधनाने नाही। समोरच्याला नात्यात गुंतवून ठेवण्यासाठी कधीही बंधनांचा हुकमी ताण देऊ नका, कारण ज्याला नात्याची किंमत कळते आणि ज्याच्या मनात तुमच्या भावनांविषयी प्रामाणिक आदर असतो, तो तुमच्या सांगण्याची किंवा आग्रहाची वाट न पाहता स्वतःहून आपल्या मनाने, मनगटाच्या जोराने नव्हे तर मनाच्या ओढीने त्या नात्यात इतका पूर्णपणे झोकून देतो की तुम्हाला त्याच्यावर हक्क सांगण्याचीही गरज उरत नाही। कारण ज्या व्यक्तीला खरंच नातं हवं असतं, ती व्यक्ती नात्याला ओझ नाही तर आपल्या अस्तित्वाचा सर्वात सुंदर भाग मानून ते नातं प्रत्येक श्वासात जपतं। रामकृष्ण।

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभ दिन आयोरे मध्ये मी आर जे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 15 सप्टेंबर हा दिवस राष्ट्र उभारणी आणि लोकशाही मूल्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. राष्ट्रीय अभियंता दिन. आधुनिक भारताच्या पायाभूत सुविधांचे शिल्पकार आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण भारतात अभियंता दिन म्हणजेच इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो. रस्ते, धरणं, पूल आणि सॉफ्टवेअरपासून ते उपग्रहांपर्यंत आपल्या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या सर्व अभियंत्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा आजचा हा दिवस. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन. मानवी हक्क, समान संधी आणि जनतेच्या मताचं स्वातंत्र्य अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. आज राष्ट्रनिर्मितीला तंत्रज्ञानाची दिशा देणाऱ्या महामानवाची जयंती आहे. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या थोर स्थापत्य विशारद म्हणजेच सिव्हिल इंजिनियर, जलतज्ज्ञ आणि म्हैसूरचे माजी दिवाण सर एम विश्वेश्वरय्या यांची आज जयंती. कृष्णराज सागर धरणाची निर्मिती, धरणांसाठी ऑटोमॅटिक फ्लडगेट्सचे पेटंट आणि देशात आधुनिक औद्योगिक संस्कृतीची पायाभरणी करण्याचे श्रेय या महामानवाला जातं. वयाची 100 ओलांडल्यानंतर सुद्धा त्यांची कामाप्रती असलेली एकाग्रता आणि शिस्त संपूर्ण जगासाठी आदर्शवादी आहे. आजचा मनभावन सुविचार. आयुष्यात केवळ समस्यांवर तक्रारी करत बसू नका, स्वतःच्या जगण्याचे कुशल अभियंता बना. समस्येचे डोंगर कितीही मोठे असले तरी त्यावर सातत्य, ज्ञान आणि कल्पकतेच्या जोरावर यशाचा भक्कम पूल नक्कीच बांधता येतो. आणि आजची बोधकथा ब्रिटिश काळातली गोष्ट आहे. रात्रीच्या वेळी एक पॅसेंजर ट्रेन वेगाने धावत होती. डब्यामध्ये अनेक ब्रिटिश आणि भारतीय प्रवासी झोपलेले होते. त्याच डब्यात एक साधे चष्मा लावलेले गृहस्थ शांतपणे पुस्तक वाचत बसले होते. अचानक ते गृहस्थ उठले आणि त्यांनी कसलाही विचार न करता डब्यातल्या आपत्कालीन रेल्वेची साखळी जोरात ओढली. मोठा आवाज करत गाडी थांबली. सर्व प्रवासी आणि रेल्वे गार्ड संतापून त्या गृहस्थांकडे धावले. गार्डने रागाने विचारलं, तुम्ही विनाकारण साखळी का ओढलीत? तुम्हाला तुरुंगात डांबलं जाईल. ते गृहस्थ शांतपणे म्हणाले, गार्ड साहेब, विनाकारण नाही. रुळांचा आवाज आणि गाडीचा कंप अचानक बदललाय. नक्कीच पुढे काही अंतरावर रेल्वेचा रूळ तुटलेला असावा. सुरुवातीला कोणाचाही विश्वास बसला नाही, पण जेव्हा गार्ड टॉर्च घेऊन सुमारे 1 मैल पुढे गेला तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. पुढे नदीवरील पुलाजवळ रेल्वेचा रूळ तुटून उखडला गेला होता. जर गाडी तिथे पोचली असती तर शेकडो प्रवाशांचा जीव गेला असता. गार्डने हात जोडून त्या गृहस्थांचे आभार मानले आणि नाव विचारले. ते साधे गृहस्थ दुसरे कोणी नसून सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या होते. त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीने आणि तंत्रज्ञानावरच्या अथांग ज्ञानाने त्या रात्री शेकडो लोकांचे प्राण वाचले होते. तेव्हा तात्पर्य हेच, तुम्ही जे काही काम करता त्यामध्ये संपूर्ण लक्ष आणि एकाग्रता ठेवा. ज्ञान आणि सूक्ष्म निरीक्षण शक्ती हीच माणसाची सर्वात मोठी ताकद असते. श्रोते हो, आज 15 सप्टेंबरचा हा मंगळवार आपल्याला सांगतोय की नुसती स्वप्न पाहून भागत नाही, स्वप्नांना कृतीची आणि योग्य नियोजनाची चौकट ही द्यावीच लागते. आज अभियंता दिनाच्या निमित्तानं आपल्या परिसरातील सर्व इंजिनियर्स मित्रांचं कौतुक करूया आणि स्वतःशी एक संकल्प करूया. स्वतःच्या वेळेचं आणि कामाचं योग्य नियोजन करूया. दिवसातील निदान 1 तास नवीन ज्ञान मिळवण्यासाठी आणि स्वतःची कौशल्य वाढवण्यासाठी देऊया. खरी शुभता कुठल्याही ग्रहात नसते, ती आपल्या परिश्रमात आणि कल्पक विचारांमध्ये असते. जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आणि नियोजन पक्के आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस हा शुभच असतो. चला तर मग
मनात सर विश्वेश्वरय्या यांच्यासारखी शिस्त आणि नवनिर्मितीची जिद्द बाळगून आपल्या या मंगळवारची छान सुरुवात करत छानपैकी गाणी ऐकूया, कामाला लागूया आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

ശ്രീരാമ സമർത്ഥ. അഖണ്ഡ അനുസന്ധാൻ ഹെച്ച് സന്താച്ച ചരിത്രത്തെ മർമ്മ. कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा की आपल्याला त्याचे स्मरण अधिकाधिक व्हावे. भगवंताचे स्मरण भगवंताच्या प्राप्तीसाठीच करायचे असते. भगवंताच्या नामाने सर्व प्रकारच्या दुरितांचा नाश आपोआप होतो. नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे कामधेनू मिळत असताना ती टाकून गाढव मागण्यासारखे आहे. नामाने प्रत्यक्ष भगवंत घरी येत असताना पैसा, लौकिक किंवा संतती आपण मागितली तर ते दुःखालाच कारण होते. नामात स्वतःला विसरायला शिकावे. असे स्वतःला विसरणे म्हणजे समाधीच समजावी. नाम घेत असताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय. जो नामामध्ये इतका रंगला की त्याला स्वतःचा विसर पडला त्यालाच माझे चरित्र कळेल. नुसत्या तर्काने ते कळणार नाही. सत्पुरुषाचे चरित्र हे जास्त मानसिक असते. त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या हालचालींना दुय्यम महत्व असते आणि चमत्कारांना तर फारच कमी महत्व द्यायला पाहिजे. देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे अखंड अनुसंधान असणे हेच संतांच्या चरित्राचे खरे मर्म आहे. आपण स्वतः भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही. म्हणून संतांच्या चरित्रकाराने स्वतः नामामध्ये रंगून जावे आणि नंतर त्याची आज्ञा घेऊन चरित्र लिहावे. खरे म्हणजे संतांचा चरित्रकार आणि श्रीकृष्ण ही एकाच परमात्मा स्वरूपाची दोन व्यक्त रूपे आहेत. हरिहरांमध्ये भेद नाही असे श्रुतीस्मृतीही सांगतात. श्री शंकरालाही अत्यंत प्रिय असलेले रामनाम आपण अखंड घ्यावे. श्री शंकरापासून श्री समर्थांच्यापर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले. रामनामाचा 3.5 कोटी जप जो करेल त्याला त्याच्या देवत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन सर्वांनी राम जोडावा. राम तुमचे कल्याण करेल हा विश्वास बाळगावा. मी देव पाहिला आहे पण ज्या डोळ्यांनी देव पाहायचा असतो ते हे डोळे नव्हेत. ते ज्ञानचक्षू असतात आणि भगवंताचे नाम सतत घेत गेल्याने ते प्राप्त होतात. माझ्याकडे येऊन शिकायचं असेल तर ते हेच की काळजी न करता परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे. जिथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो. तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल. आजचे बोधवचन: ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयामध्ये माझी वस्ती आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय.

माझी बहीण बटवा या कार्यक्रमात आज आपण श्रोते जाणून घेऊया गांधी उठणे या आजाराविषयी। ज्या विकारात त्वचेला खाज येते, खाजवल्यावर अंगावर मृदू लालसर रंगाचे फोड उठतात आणि जो विकार सामान्यतः थंडीच्या दिवसात आपल्याला जास्त प्रमाणात होताना आढळतो, त्या विकाराला आपण व्यवहारामध्ये गांधी उठणे किंवा आयुर्वेदानुसार शीतपित्त असेही म्हणतो। श्रोते, या आजाराची लक्षणे कोणती आहेत ते प्रथम आपण जाणून घेऊया। या आजारामध्ये सुरुवातीला आपल्याला खाज येते, खाजविल्याच्या नंतर किंवा बरेच वेळानंतर न खाजवीताही अंगावर गांधी उठतात। बरेच वेळा या लक्षणांबरोबर ओकारी, ताप येणे, आग होणे ही लक्षणे असतात। काही वेळा तर गांधी उठतात आणि नंतर आपोआपच जातात, परंतु या गांधी न गेल्यास हा विकार बराच काळ राहतो आणि चांगलाच आपल्याला सतावतो। याचे उपाय आपण आता जाणून घेऊया। श्रोते हो, ज्या कारणांनी या गांधी येतात असा संशय येतो ती सर्व कारणे आपण सुरुवातीला टाळली पाहिजे। यानंतर श्रोते हो, आपण अविपित्तकर चूर्ण जे आहे 1-2 ग्रॅम या प्रमाणात रात्री झोपताना गरम दूध किंवा गरम पाण्याबरोबर घेतलेनेही या आजारामध्ये आपल्याला फरक जाणून येतो। किंवा आपल्याला अविपित्तकर चूर्ण जर आपल्याला मिळत नसेल तर तेव्हा आपण त्रिफळा चूर्णाचा आपण उपयोग करू शकतो। यामध्ये 1-2 ग्रॅम रात्री झोपताना घ्यावे। गांधी उठल्यावर सर्वांगाला आमसुलाचे पाणी लावल्यानेही आपल्याला बराच फरक जाणून येतो। त्यानंतर मोहरीचे तेल लावल्यानेही फरक जाणवतो। किंवा मोहरीचे तेल आपल्याला भेटत नसेल तर गुडू चादी तेल जे आहे तेही लावल्याने फरक जाणवतो। आवळा काठी चूर्ण 1-1 ग्रॅम दिवसातून

दोन ते तीन वेळा घेतले नाही या आजारामध्ये बराच फरक जाणून येतो श्रोतेओ. त्यानंतर सूत शेखर रस जे आहे ते 250 मिलीग्राम या प्रमाणात घेऊन आपण 3 ते 4 वेळा घेतल्यास फरक जाणवतो. मंजिष्ठादी काढा आहे 4-4 चमचे दिवसातून 2 ते 3 वेळा घ्यावे या आजारावर एकदम फरक जाणून येतो. त्यानंतर गुलकंद जो आहे तो दिवसातून 1 ते 2 चमचे 3-4 वेळा घेतल्यास सर्वांगाची आग होत असल्यास विशेषतः फरक जाणून येतो. 5 काळी मिरीची पावडर 2 चमचे तुपातून सकाळ आणि रात्री घेतल्यास चांगलाच फायदा या आजारामध्ये दिसून येतो. श्रोतेओ, या आजारामध्ये आपण काय खावे आणि काय खाऊ नये हा आपल्याला प्रश्न भेडसावणाराच असतो, नाही का? प्रत्येक आजारामध्ये आपल्याला प्रश्नच पडतो की खरंच या आजारामध्ये काय खाल्ले पाहिजे आणि काय नाही खाल्ले पाहिजे. याबद्दल आता थोडंसं जाणून घेऊया. या आजारामध्ये काय खावे? जुन्या किंवा भाजलेल्या तांदळाचा भात, मुगाचे वरण आपल्या आहारात घेतल्यानेही आपल्याला या आजारावर बराच फरक दिसून येतो. श्रोतेओ, पुन्हा भेटूया आजीबाईचा बटवा या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: अमरत्व
1: या टिचभर प्रकृतीच्या मागे उभा आहे तो आत्मा. तो एकच पुरुष विद्यमान आहे, तो एकमेव सत्ता आहे, तो नित्यानंद स्वरूप आहे, तो मांगल्य निधान आहे, तो सर्व व्यापक आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्व साक्षी आहे, तो अज आहे, अमर आहे. त्याच्या आज्ञेनंच हे आकाश विस्तारलेलं आहे, त्याच्या आज्ञेनंच हा वायू वाहतोय, सूर्य प्रकाशतो आहे आणि प्राणी मात्र जिवंत आहेत. तोच ह्या प्रकृतीचा पाया, तिची सत्ता आहे. या सत्य स्वरूपावर अधिष्ठित आहे म्हणूनच ही प्रकृती सत्य भासत आहे. तो आपल्या आत्म्याचा आत्मा आहे, इतकंच नव्हे तर आपणच तो आहोत. तो आणि आपण एक आहोत, अभिन्न आहोत. जिथे जिथे दोन असतात, द्वय असतं, तिथे भय असतं, तिथे संकट असतं, तिथे संघर्ष असतो, कलह असतो, स्पर्धा असते. जेव्हा सगळं काही एक होऊन जातं, अद्वय होऊन जातं, तेव्हा मग कुणाचा द्वेष करायचा, कुणाची घृणा बाळगायची, कुणाशी संघर्ष करायचा. ज्यावेळी सर्व काही तो प्रभूच आहे असा अनुभव येऊ लागतो, त्यावेळी मग कुणाशी कलह करायचा, कुणाशी लढायचं. जीवनाचं कोडं यानेच सुटू शकेल, वस्तूचं स्वरूप यानंच कळू शकेल. हाच आहे जीवनाचा, जगाचा खरा अर्थ. हीच आहे सिद्धी, हीच आहे पूर्णता, आणि हाच आहे ईश्वर. जोवर तुम्ही नानात्व बघत आहात तोपर्यंत तुम्ही भ्रमात आहात. या अनेकांनी भरलेल्या जगात ज्याला तो एक दिसतो, ह्या सदा बदलत्या जगात ज्याला त्या कधीही न बदलणाऱ्याचा साक्षात्कार होतो, तो एकमेवा द्वितीय, तो अपरिवर्तनशील स्वतःच्या आत्म्याचा आत्मा आहे, स्वतःचं खरं स्वरूप आहे, असं ज्याच्या प्रत्ययाला येतं तोच मुक्त होय, तोच परमानंदाचा अधिकारी होय, तोच कृतकृत्य होय, कृतार्थ होय. त्यानंच ते परमपद गाठलं असतं. आणि म्हणून हे जाणून असा की तुम्हीच तो आहात, तुम्हीच या विश्वाचे ईश्वर आहात, तत्वमसी. आणि या सगळ्या नाना कल्पना, मी पुरुष आहे किंवा मी स्त्री आहे, मी रोगी आहे, मी निरोगी आहे, मी दुबळा आहे किंवा सबळ आहे, मी अमक्याचा द्वेष करतो, तमक्यावर प्रेम करतो, माझा अधिकार क्षुल्लक आहे किंवा खूप मोठा आहे, ह्या सगळ्या कल्पना निव्वळ भ्रम आहेत. द्या झुगारून त्या सगळ्या. तुम्ही कशानं दुबळे आहात? तुम्हाला काय दुबळं बनवू शकेल? तुम्हाला काय भिवू शकेल? जगात सर्वत्र एकमेव तुम्हीच विराजत आहात. म्हणून उठा, मुक्त व्हा. जाणून असा तुम्हाला दुबळं करणारा प्रत्येक विचार, प्रत्येक शब्दच काय तो या जगातील एकमेव अशुभ होय. जे माणसाला दुबळं बनवतं, जे माणसाला भेडसावतं, तेच एकमेव अशुभ असून ते धुतकारून द्यायला हवं. तुम्हाला काय म्हणून ते भय दाखवू शकेल? सूर्यामागून सूर्य निखळून पडोत, चंद्रामागून चंद्रांचा चक्का चूर हो, ब्रह्मांडामागून ब्रह्मांड विनाशाच्या खाईत लोटली जावोत, तुम्हाला काय त्याचं? तुमच्या लेखी ते काय आहेत? एखाद्या प्रचंड शिळेसारखे आढळ उभे राहा. तुम्ही अविनाशी आहात, तुम्ही आत्मा आहात, तुम्ही विश्वात्मा आहात, तुम्ही विश्वेश्वर आहात. म्हणा, मी निरपेक्ष सत्ता आहे, निरपेक्ष आनंद आहे, निरपेक्ष चैतन्य आहे. शिवोहम, शिवोहम. एखादा क्षुब्ध वनराज ज्याप्रमाणे पिंजरा कडाकडा मोडून बाहेर पडतो, त्याप्रमाणे तुम्हाला जखडणाऱ्या सगळ्या साखळ्या तडातड तोडून कायमचे मुक्त व्हा. तुम्ही कुठल्या गोष्टीला भीतात? काय तुम्हाला बांधून ठेवतंय? केवळ अज्ञान, केवळ भ्रांती, आणखी काहीही तुम्हाला बांधू शकणार नाही. तुम्ही तोच शुद्ध अपाप विद्ध आत्मा आहात, नित्यानंद स्वरूप आहात. निर्बुद्ध मूर्ख लोकच तुम्हाला सांगतील की तुम्ही पापी आहात आणि म्हणून एका कोपड्यात दडा आणि मुळमुळ रडा. याप्रमाणे तुम्ही पापी आहात असं तुमच्या कानी कपाळी ओरडणारे हे लोक मूर्ख, दुष्ट आणि बदमाशच म्हटले पाहिजेत. तुम्ही सगळे ईश्वर आहात. तुम्ही ईश्वराला ईश्वर म्हणून न ओळखता त्याला केवळ मनुष्य म्हणत आहात ना? म्हणून जर तुमच्या धाडस असेल, धमक असेल, तर हा विश्वास पक्का धरून ठेवा आणि आपलं उपजीवन त्याच्या अनुसार घडवा. कुणी जर तुमचा गळाही कापायला येईल तर त्याला नाही म्हणू नका, कारण वस्तुतः तुम्हीच तुमचा गळा कापत आहात. ज्यावेळी एखाद्या गरीबावर काही उपकार कराल त्यावेळी त्याबद्दल तिळमात्र सुद्धा अहंकार वाटू देऊ नका. तो उपकार नव्हे, ती उपासना आहे. त्यात अहंकार वाटण्यासारखं खरोखर काय? हे सगळं विश्व तुम्हीच नाही का? यात असा कोण आहे की जो वस्तुतः तुम्हीच नाही? तुम्ही या जगाचा, या विश्वाचा आत्मा आहात. तुम्ही सूर्य, चंद्र, तारा आहात. समस्त रूपांनी तुम्हीच विराजत आहात. तुम्हीच समस्त विश्व आहात. तुम्ही कुणाचा बरं द्वेष करणार आणि कुणाशी दोन हात करणार? म्हणून हे जाणा की तुम्हीच तो आहात, आणि हे जाणून आपलं सगळं आयुष्य त्यानुसार घडवा. जो हे जाणतो आणि त्यानुसार आपलं जीवन घडवतो, त्याला मग आणखी अंधारात चाचपडावं लागणार नाही.

0: पहिली बातमी जी तुमची छापून आली होती बाय नेम, ती कुठल्या वृत्तपत्रात होती?
1: गावकरी मध्ये होती ती.
0: अच्छा, दैनिक गावकरी मध्ये. आणि माझ्यामध्ये त्यावेळेस धोजो गुरव असतील संपादक. म्हणजे त्यावेळेस त्या तिथल्या संपादकांनी जे तुमच्यावर संपादकीय संस्कार केले, मग त्यातून तुमची प्रिंट ते इलेक्ट्रॉनिक मीडिया, खरं म्हणजे हे दोन टप्पे आहेत. मग प्रिंट मध्ये आपण इलेक्ट्रॉनिक मीडियात जावं हे तुम्हाला कधी असं वाटलं की मी इलेक्ट्रॉनिक मीडियात गेलं पाहिजे?
1: मी जेव्हा तो नायक पिक्चर हा बघितला होता तेव्हा तर ते इलेक्ट्रॉनिक मीडियाचेच पत्रकार होते, परंतु आपल्याला तर कोणी डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये स्थान देणार नाही आणि आपल्याला त्याच्यामधलं कुठलंही नॉलेज नाही. मुळात आपल्याला प्रिंटचं नॉलेज नाही आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिकचा प्रश्न येत नव्हता. त्यामुळे सुरुवात मी ही पाया म्हणजे सुरुवात ही प्रिंटपासून केली. प्रिंटच्या माध्यमातून सुरुवात केल्यामुळे मला इलेक्ट्रॉनिकचा आवड निर्माण झाली आणि तो अनुभव येत गेला मला.
0: अच्छा, मग हे करत असताना आपल्याला इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करायचं आहे, मग यासाठी तुम्ही काही लोक तुमची आयडॉल बनले असतील की ज्यांच्याकडे बघून तुम्हाला असं वाटलं की मला याच्यासारखी पत्रकारिता करायची आहे. जसं तुम्ही सांगितलं की नायक चित्रपटातील अनिल कपूर इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करत असताना तो CM ची मुलाखत घेतो आणि एक दिवसाचा CM होतो. पण तुम्ही जेव्हा ग्रामीण भागात काम करत होतात आणि जेव्हा तुम्ही अचानक पहिल्यांदाच कॅमेराला समोर जाणार होतात तेव्हा ती मनात कोणती तरी धगधग असेल, तेव्हा ते काय वाटलं असेल तुम्हाला?
1: माझी प्रिंटमध्ये सुरुवात झाल्यानंतर मी नंतर लोकमतमध्ये जॉईन झालो. लोकमतमध्ये मी अनेक शोध पत्रकारितेचे विषय हाताळले. त्यानंतर जेव्हा माझी स्तुती होण्यास सुरुवात झाली की खूप चांगल्या बातम्या देतो बा तू, अनेक वेगळे विषय हाताळतो, तर मग मला कुठेतरी माझा अभिमान वाटायला लागला की प्रिंटमध्ये आपली स्तुती होते व आपल्या कामाची पावती मिळते, तर आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे का जाऊ नये हा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर मग लोकमत IBN लोकमतला सुधाकर कश्यप म्हणून हे क्राईम रिपोर्टर होते, क्राईम संपादक होते. मी त्यांच्या जेव्हा त्या रिपोर्टिंग बघायचो तेव्हा मलाही एक उत्साह निर्माण व्हायचा की आपणही TV चॅनलच्या स्क्रीनवर झडकले पाहिजे आणि कुठेतरी आपण आता ज्याप्रमाणे प्रिंट मीडियामध्ये आपण आपली स्तुती होते, आपले शाबासकी मिळते, तशी आपल्याला स्क्रीनवर आपल्या मित्रपरिवार व नातेवाईकांनी बघून आपलं स्तुती करावी हा माझ्या मनात प्रश्न निर्माण व्हायचा.
0: अच्छा, मग या अनुषंगाने तुम्ही तो प्रयत्न केलात, मग तुमची जी पहिली इलेक्ट्रॉनिक माध्यमातली जी बातमी होती त्याबद्दल काही सांगाल?
1: मी सर्वात पहिले मी लोकमतमध्ये जेव्हा नाव रूपाला आलो चांगल्या पद्धतीने माझ्या शोध पत्रकारितेच्या बातम्या येऊ लागल्या. त्यानंतर मग मला नाशिकहून जे प्रसिद्ध होणारी उत्तरवाहिनी होती अस्तित्व न्यूज म्हणून, त्या अस्तित्व न्यूजमध्ये मला संधी मिळाली. त्याचे संपादक होते सतीश रुपोते. रुपोते साहेबांनी मला त्यांच्या अस्तित्व न्यूज या चॅनल वृत्तवाहिनीला मला संधी दिली आणि त्या अस्तित्व न्यूज पासून माझी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुरुवात झाली आणि त्यावेळेस मी नाण्याची बातमी प्रसिद्ध केली होती.
0: ओके,
1: तर त्या नाण्याची बातमी देखील माझी खूप गाजली होती.
0: अच्छा, पण मला सांगा ना केव्हा कधीतरी तुम्हाला जेव्हा इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी बातमी घ्यायची असते तेव्हा ती बातमी शोधण्याचं कसं ते कसं निर्माण झालं तुमच्यामध्ये की आपल्याला एक वेगळी बातमी करायची आहे, इतरांपेक्षा वेगळं आपल्याला काहीतरी दाखवायचं आहे, मग ते कसं तुम्ही शोधतात?
1: आता जसं मी तुम्हाला सांगितलं सर की प्रिंट मीडियाचा मला अनुभव नव्हता तर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जाण्याचा प्रश्न नव्हता, त्यामुळे मी अगोदर प्रिंटचा अनुभव घेतला. प्रिंटमध्ये मी पेपर वाचले, सर्व वाचन केल्यानंतर मला त्याचं अवगत झालं की कशा पद्धतीनं हे काम केलं पाहिजे. त्याचप्रमाणे मी मग IBN लोकमत असेल, G24 असेल, ABP माझा असेल, या सर्व इलेक्ट्रॉनिक जे वृत्तवाहिनी आहे यांचा मी सतत चांगल्या स्टोऱ्यांचा अभ्यास करायचो की नेमके ते कसं बोलता, ते कशा पद्धतीने स्टोरी मांडता, त्याचा अभ्यास करूनच मी मग माझ्या त्या अँगलने मी माझ्या बातमीचा शोधात असा.

नमस्कार मित्रांनो, कसे आहात? रेडिओ मनभवन 90.8 FM वर मी आहे तुमची लाडकी आरजे शुभांगी आणि आपण ऐकत आहात युवा शक्ती. हो, तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाचा आपला खास शो युवा शक्ती. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जळगावातल्या आणि आजूबाजूच्या गावातून आलेल्या त्या प्रत्येक तरुणासाठी ज्यांचा मुक्काम सध्या घर कमी वाचनालय म्हणजेच लायब्ररी जास्त असतो. बरोबर ओळखलं. आज आपण बोलणार आहोत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल. MPSC, UPSC, बँकिंग, तलाठी, परीक्षा कोणतीही असो, पण डोळ्यात एकच स्वप्न असतं, सरकारी नोकरी. पण मित्रांनो, या लाल दिव्याच्या गाडीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा सोपा नसतो. तिथे फक्त पुस्तकांचा अभ्यास नाही, तर स्वतःच्या संयमाचा, वेळेचा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मानसिक आरोग्याचा पेपर जो आहे तो रोज द्यावाच लागतो. सकाळी 7 लायब्ररीत जाऊन 10 बाहेर पडताना अनेकदा वाटत असताना, हे सगळं झेपेल का मला, होईल का माझ्याच्याने? याच प्रश्नांची उत्तरं आणि या ताणतणावातून बाहेर पडण्याच्या काही भन्नाट टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे, म्हणजे देण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटलं ना की आपल्याकडे एक गैरसमज आहे, जो 18 अभ्यास करतो तोच पास होऊ शकतो. पण खरं सांगू का, इथे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची आहे. खरंय दोस्तांनो, तुम्ही किती तास पुस्तकात डोकं खुपसून बसताय, त्या तासांमध्ये तुमच्या डोक्यात किती गेलंय हे जास्त महत्वाचं असतं, हो की नाही? यासाठी एक भारी टेक्निक असू शकते, म्हणजे माझ्या मते मी सांगतीये, जिला पोमोडोरो टेक्निक असं सुद्धा म्हणता येईल. काय करायचं तर सलग 3-4 तास बसण्यापेक्षा अभ्यासाचे स्लॉट्स पाडायचे. 25 फुल फोकसने अभ्यास केला पाहिजे आणि 5 त्यानंतर ब्रेक तो बनता है यार, ब्रेक लेना चाहिए. असे 4 स्लॉट्स झाले की अर्ध्या तासाचा मोठा ब्रेक घेऊ शकता. या दरम्यान तुम्ही खाऊ पिऊ शकता, एन्जॉय करू शकता, मोबाईल स्क्रोल्स करू शकता आणि बरंच काही. या ब्रेकमध्ये मोबाईल बघायचा नाही. आताच तर तुम्ही म्हटलं मोबाईल बघायचा, स्क्रोल करायचं. नाही, अजिबात नाही. या पिरियडमध्ये मोबाईल बघू नका, थोडं चाला फिरा, एक्झरसाइज करा, मुवमेंट करा, किंवा एखादं छानपैकी मस्त गाणं गाऊ शकता. आणखी एक गोष्ट, दिवसाचं स्केड्यूल आधीच रात्री झोपताना तयार करा. म्हणजे काय होईल, सकाळी उठल्यावर काय वाचायचं हे ठरवण्यात वेळ अजिबात जाणार नाही. आणि रिव्हिजनसाठी दिवसातला किमान 1 राखून ठेवायलाच पाहिजे. हो, रिव्हिजन मस्ट, कारण पुढे पाठ आणि मागे सपाट होऊन जाण्यापेक्षा रिव्हिजन केलेली केव्हाही चांगली असते. चला, या स्मार्ट वर्कच्या फॉर्म्युल्यावर काम सुरू करा आणि तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ मनभवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. रेडिओ मनभवन 90.8 FM वर मी तुमची आरजे शुभांगी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. स्पर्धा परीक्षेच्या काळात सगळ्यात जास्त परीक्षा कुणाची होत असेल तर ती आपल्या मनाची. जेव्हा एखादा निकाल लागतो आणि आपण 1 किंवा 2 मार्कांनी यार हुकतो, तेव्हा होणारी चिडचिड, तो डिप्रेशनचा फेज मी समजू शकते. त्यात भर म्हणून नातेवाईकांचे प्रश्न, अरे किती वर्ष अभ्यास करणार, अरे त्या शर्माजीच्या मुलाचं बघ, त्याचं सिलेक्शन झालं सुद्धा, ही सगळी वाक्य जी असतात ना आपल्यांकडनं मिळालेली, ती खरंच बाण्यासारखी टोचत असतात. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची किंमत जी आहे ती एखाद्या परीक्षेच्या निकालावर ठरत नाही. तेव्हा स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. जर तुम्हाला खूप ताण आला असेल, रडावंसं वाटत असेल, तर मित्रमैत्रिणी आहेत की फ्रेंड्स किसलिए है, फ्रेंड्स तो बनते है, किंवा तुम्ही आपल्या घरच्यांसोबत मन मोकळं करू शकता, मनमोकळं बोलू शकता. फक्त एक आहे, मनात साठवून ठेवू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करिअर प्लॅन बी. येस, प्लॅन बी असणं म्हणजे तुमची हार अजिबात नाही.
ती प्रॅक्टिकॅलिटी आहे दोस्तांनो. स्पर्धा परीक्षा हे एक माध्यम आहे आयुष्यात सेटल होण्याचं, पण तो आयुष्याचा शेवट नाही. जगात करण्यासारख्या खूप गोष्टी आहे, खूप एन्जॉय करण्यासारख्या गोष्टी आहे. लाईफ जरी छोटं असलं तरी छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवण्यात खरंच खूप मज्जा आहे, भन्नाट मज्जा असते त्यात. त्यामुळे लायब्ररीत बसताना चेहऱ्यावर नक्कीच स्माईल ठेवा. आणि तुम्ही खूप भारी मेहनत करत आहात आणि मला स्वतःचा अभिमान आहे असं स्वतःला सांगा, म्हणजे नक्कीच तुम्ही रिफ्रेश व्हाल. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड युवा शक्तीचा तुमच्यासाठीच होता. त्यासाठी तुम्ही आता तयारीला लागा, टाइम मॅनेजमेंट करा, स्मार्ट वर्क करा, पण सगळ्यात आधी स्वतःच्या मनाची काळजी घ्या. शरीर आणि मन खंबीर असेल तरच तुम्ही कुठलीही लढाई सहज जिंकू शकता. तुमचा अभ्यास कसा सुरू आहे, तुम्हाला कोणत्या विषयावर ताण येतोय हे सुद्धा मला नक्की सांगा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नोट करून घ्या, 9284994433, म्हणजेच 92844 99433 या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा. आणि तुम्हाला युवा शक्तीचे एपिसोड कसे वाटतात ते जरूर कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखादा विषय असा असेल की ज्यावर तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे किंवा माहिती हवी आहे, तर ते सुद्धा आम्हाला जरूर कळवा. आम्ही नक्कीच त्या विषयाचा आमच्या युवा शक्तीच्या कार्यक्रमात समावेश करू. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात युवा शक्तीच्या एका नवीन जबरदस्त एपिसोड सोबत. तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा, हो स्वतःवर विश्वास ठेवा आणि ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, RJ शुभांगी सोबत. बाय.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या स्वामिनी या खास कार्यक्रमात मी आरजे शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे, तर आपल्या भावना, आपली स्वप्न आणि आठवणींचं सुंदर असं विश्व म्हणजे घर असतं. त्या विश्वाला कल्पकता, सौंदर्य आणि उपयुक्ततेची जोड देऊन अधिक आकर्षक बनवण्याचं काम इंटेरियर डिझायनर करत असतात. आज आपल्यासोबत अशाच एक सर्जनशील कल्पक आणि आपल्या कामातून अनेक घरांना नवा चेहरा देणाऱ्या प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर गौरी मदाने मॅम आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं आपण त्यांचे जीवनप्रवास आणि त्यांचे अनुभव याविषयी आज दिलखुलास गप्पा करणार आहोत. मॅडम, स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये.
1: थँक्यू सो मच मॅम.
0: मॅम, सुरुवातीला आपण तुमच्या बालपणापासूनच्या प्रवासापासून सुरुवात करूया. मला सांगा ना, तुमचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा आहे?
1: हा प्रवास माझा खूप एक्साइटिंग आहे. माझं लहानपण जळगावातच झालं.
0: अच्छा.
1: आणि इव्हेंच्युअली हळूहळू आम्ही, सांगायचं म्हटलं तर, रेंटल घरात खूप राहिलो आहे. आणि आईला बघता बघता प्रत्येक घर असं ती छान डेकोरेट करायची, वेगवेगळी झाडं लावणं आणि घर आमचं कसं अजून छान दिसेल यासाठी छोटे छोटे DIY करणं. जेव्हा DIY हा शब्द नव्हताही तेव्हा आम्ही हे बघितलेलं आहे माझ्या आईला करताना. त्यात आई आम्हाला इन्व्हॉल्व्ह करून घ्यायची, हे आपण भिंतीवरती असं लावू म्हणजे ही भिंत आपली छान दिसेल. हे म्हणू शकतो की या छोट्या छोट्या गोष्टी आईच्या ऑनेस्टली बघून इंटरेस्ट वाढत गेला की घरात असं काहीतरी आपण डेकोरेशन करूया, किंवा काहीतरी असं छान बनवू, किंवा हे झाड इथे छान दिसतंय. या छोट्या छोट्या गोष्टी बघत बघत मला असं वाटतं की मला इंटिरियर डिझाईन या क्षेत्रात मजा येत गेली. आणि ती यावेळी आली मजा जेव्हा इंटिरियर डिझाईन हा कोर्स नव्हता आणि हे लहानपणी माहीतही नव्हतं. आर्किटेक्चर माहीत होतं, पण इव्हेंच्युअली असं झालं की आमच्या फायनान्शियल स्टेटसमुळे जरा असं काहीतरी क्षेत्र निवडू ज्यात पटकन यु नो इन्कम येईल.
0: बरोबर.
1: आणि आईबाबांची साथ देता येईल फायनान्शियली. असं करत करत CA एंट्रन्स घेतला, CA एंट्री घेतली, पण त्यात यश नाही मिळालं.
0: अच्छा.
1: आणि तेवढ्यात असं झालं की माझी एक आत्या आलेली आमच्याकडे आणि तिला कळालं की मला आर्किटेक्चरल ह्याच्यात फार इंटरेस्ट आहे.
0: बर.
1: गिव्हिंग द फायनान्शियल कंडिशन, आर्किटेक्चर त्यावेळी करणं आम्हाला पुन्हा नव्हतंच पॉसिबल.
0: बर.
1: सो शी सजेस्टेड मग तू इंटिरियर डिझाईन कर. ती मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये गरवारे कॉलेजला तेव्हा डिपार्टमेंट हेड होती टुरिझमची. सो ती म्हणाली की आमच्या कॉलेजमध्ये आहे, आय विल हेल्प यू आउट. सो आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू माय आत्या की त्या आत्यामुळे मी आज जे करते ते करते छान करते. फायनान्शियली मी हेल्प पण करू शकले माझ्या तेव्हा घरच्यांना, माझ्या आई वडिलांना. आणि मग ऍडमिशन घेतली आणि पुढे हा प्रवास सुरू झाला.
0: वाह वाह, छानच. जसं तुम्ही मगाशी म्हटलात की त्या काळ इंटेरियर हे नव्हतं, म्हणजे माहितीही नव्हतं, पण आता त्याचं प्रस्थ चांगलंच वाढलंय, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: आता इंटिरियर डिझायनर तुम्ही म्हणालात तर फिमेल्स ज्या आहेत, महिला ज्या आहेत, त्या ऑन दी टॉप आहेत जगातल्या. मी फक्त भारतातल्या म्हणत नाही. आज माझी सारा श्याम म्हणून इसाजीस अटेलियर मुंबईमध्ये खूप फेमस फर्म आहे, त्या माझ्या यु नो आय लुक ॲट हर ॲज आय वॉन्ट टू बी लाईक हर. काही वर्षांनी मी म्हणू शकते शी इज माय रोल मॉडेल. येस, सारा श्याम म्हणून आहेत. त्यांनी आता रिसेंटली दुबईलाही त्यांची फर्म चालू केली. सो लुकिंग ॲट हर की त्या पण ऍट धिस लेवल, म्हणजे तुम्ही फक्त सारा टाकलं गुगलला तर सारा श्याम म्हणून लिहून येईल. त्यांचा प्रवासही जरा वेगळा होता. शी पास आउट फ्रॉम रचना आणि मग नंतर त्यांनाही कळत नव्हतं एक्झॅक्टली काय करायचं. त्यांनी मध्ये TV अँकरिंग केलं वेगवेगळ्या प्रकारे. सो त्यांचं बघून मला प्रत्येक वेळी असा धीर मिळत गेला जेव्हा मी नुकतीच प्रॅक्टिस चालू केली होती की यु नो देअर विल बी अ सम डे जेव्हा मी एवढी सक्सेसफुल होईनच. खडतर प्रवास असतो, बट इट टेक्स यू समवेअर वेअर यू वॉन्ट टू बी ॲट द टॉप.
0: येस, खरंच खरंच छानच. रोल मॉडेलही आहेत तुमच्या चांगल्या. पण एक स्त्री उद्योजिका म्हणून काम करत असताना वेगवेगळे चॅलेंजेस येत असतात, ते त्यांना तुम्ही कसं फेस केलं आणि काय काय चॅलेंजेस आले त्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: ॲज अन इंटिरियर डिझायनर, ॲज अ फिमेल इंटिरियर डिझायनर, बऱ्याच गोष्टी अशा साईटवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला करतात. जेव्हा तुम्हाला जाणवून दिलं जातं की तुम्ही एक स्त्री आहात, खूप ऑनेस्टली आणि मला हे सुरुवातीपासनं असे अनुभव साईटवरती बरेच आले की वर्कर्स तुमचं ऐकत नाहीत, की तुम्हाला लिटरली तुम्ही त्यांना एक्सप्लेन करताय बट ते तुम्हाला इग्नोर करतायत. इवन क्लायंट्स पण काही काही असे भेटले जे तुम्हाला हायर तर केलं बिईंग अ फिमेल, पण मग कॉन्ट्रॅक्टरला जास्ती आपल्यासमोर थोडा इम्पॉर्टन्स देणं, आपण बोलत असताना आपल्याला हलकं इग्नोर करणं, या गोष्टी. पण कमिंग ॲट धिस लेवल, आता समोरून जे येतात वर्कर्स असू दे क्लायंट्स असू दे, आय एम ॲट द स्टेज ग्रेटफुली आता खूप खडतर प्रवासानंतर ऑनेस्टली की आता जरा व्हॅल्यू देतात. म्हणजे हे प्रत्येक स्त्रीला
2: अस्तित्व प्रस्थापित करायला जरा वेळ लागतो, पण मग नंतर सगळं सहज होतं
1: आरामात.
2: वा मला एक सांगा ना, घर सजवत असताना सौंदर्य आणि उपयुक्तता यांचा दोघांचा ताळमेळ कसा साधला जातो?
1: ऍक्च्युली असं म्हणता येईल की हा एक बेसिक मुळात तुमचा टॅलेंट असतो. आता फॉर एक्झाम्पल फक्त इंटिरियर डिझायनर म्हणून नाही, आता जसं फाईन आर्ट्स मधली कोणी तुम्ही स्टुडंट्स घ्याल ती छान पेंट करते, पण तेच मला करता येईल असं सांगता येत नाही.
2: बरोबर.
1: सो इट्स बेसिकली दॅट कम्स फ्रॉम विद इन यू.
2: वा,
1: असं म्हणताय.
2: खरंच छान छान छान. पण मग आपल्याला सपोज आपल्याला आपण मनात ठरवलं की नाही मला हा कोपरा असा सजवायचा आहे, पण मग तो जर त्या ठिकाणी उपयुक्त नसेल, सूट होत नसेल, मग ते अशा वेळेला आपण काय करायचं?
1: अशा वेळेला आता समजा आपण स्वतःसाठी सजवत असू, आपण कन्फ्यूज असू, तर आपल्या घरातलंच कोणीतरी की तुला हे कसं आवडेल असा ओपिनियन घेऊन आपल्याला अजून छान छान आयडियाज येतात.
2: वा. घरातल्या रंगसंगती करत असताना नेमके कुठले विशेष मुद्दे असे आहेत की ते लक्षात घेतले पाहिजेत?
1: रंगसंगती ऍक्च्युली इट्स अ थिअरी, म्हणजे जसं आपण वेगळं शिकतो की एक कलर थिअरी नावाचा प्रकार असतो, बरोबर. तर त्यानुसार मग आपण स्पेस बघायची की ती जागा जर आपल्याला छोटी वाटत असेल तर आपण लाईट कलरमध्ये गेलो तर ती अजून जरा मोठी वाटेल, स्पेशियस वाटेल. सो अशा प्रकारे कलर थिअरी जी आम्ही शिकलोय त्यानुसार मग आम्ही कलर थिअरीनुसार आम्ही कलर सजेस्ट करतो.
2: आता इंटेरियर मध्ये बरेच ट्रेंड सुद्धा चाललेले, तर कुठले ट्रेंड्स जे आहेत ते जास्त लोकप्रिय आहेत?
1: सध्या जापानी स्टाईल म्हणून एक खूप फेमस स्टाईल आपण म्हणू शकतो इंटिरियरची, ती फार फेमस आहे. इंस्टाग्रामच्या रील्सला तुम्हाला ऑल ओव्हर तेच दिसेल की त्यात जरा जापानी स्टाईल घेऊन स्कॅन्डिवियन वॉर्म्थ आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे की आता अर्धी टोन्स खूप असतात, लाईट कलर्स खूप असतात, आणि राऊंड सोफाज, राऊंड फर्निचर, हे सगळी स्टाईल जरा अजून व्यवस्थित छान ट्रेंडी आहे.
2: बरोबर. आता सध्या इको फ्रेंडली डिझाईन्स जे आहेत त्याकडे सध्या कल वाढतोय लोकांचा नक्कीच, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: आता जरा भारतात छान इको फ्रेंडली मटेरियल्स यायला लागलेत, हे खूप नवीन आणि छान गोष्ट आहे. ऑब्व्हियसली थोडं बजेट फ्रेंडली व्हायला वेळ लागेल नवीन इनोव्हेशन असून.
2: बरोबर.
1: टाइल्स मध्ये सुद्धा आलेले आहेत. आता रिसेंटली एक छान कंपनी लॉन्च झाली आहे, ती सगळं प्लास्टिक किंवा तुमचं साईटवरती जे रॉ मटेरियल पडतं, अगदी तो भुसा असू दे, छोटी छोटी तुकडे असू दे, ते सगळं यूज करून मटेरियल्स बनवण्यात येतात, टाइल्स बनवण्यात येतात.
2: बरोबर.
1: सो इको फ्रेंडली मटेरियल्स कडे कल असेल तर व्हेरी व्हेरी नाईस. एक्सप्लोर करा स्वतः ॲज अ डिझायनर ॲज वेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या पाहिजेत त्या सगळ्या आता सापडतात, आणि विशेषतः भारतातच सापडतात, इंडियन मेड.
2: मला एक सांगा ना, एक महिला उद्योजिका तुम्ही आहातच, पण मग कुटुंब, घर आणि आपलं काम हे सगळं सांभाळत असताना या सगळ्या गोष्टींचा समतोल कसा साधता?
1: ऑनेस्टली सांगू, जर तुमचा पार्टनर हेल्पफुल सपोर्टिव्ह असेल ऑल्सो घरचे, तर तुम्हाला हे सगळं खूप इझी होतं, अजिबात स्ट्रेस येत नाही. सो आय विल से की पार्टनर छान निवडा.
2: अगदी खरंय, खरंय. मैत्रिणींना आपण काय सांगाल की ज्या या क्षेत्रात येऊ इच्छितात?
1: याच्यात एंट्री घ्या, इट्स अ व्हेरी व्हेरी क्रिएटिव्ह अँड गुड फील्ड, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की. आणि याच्यात येऊन तुम्हाला प्रॅक्टिस फक्त साईटवरच करायची असते असं नाही, तुम्ही घरून काम करू शकता. ह्यात वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात ज्यासाठी इंटिरियर डिझायनर आर्किटेक्ट्स लोकांना हायर करतात, ते घरून पण काम तुम्ही करू शकता. सो तुम्ही असंही असाल की तुम्ही आता हाऊसवाईफ आहात पण या ह्याच्यात इंटरेस्ट आहे, तर सॉफ्टवेअर शिका, वर्क फ्रॉम होम करा, लिंक्डइन वेगवेगळे अजून प्रोफाईल्स जे आहेत जॉबच्या तिथे तुम्ही शोधू शकता आणि कामही करू शकता सॉफ्टवेअर शिकून.
2: वा, छानच छानच. आणि आता या क्षणी ज्या महिला मैत्रिणी, ज्या गृहिणी आपल्याला ऐकत आहेत, त्यांना असं जाणून घ्यायचं असेल असं मला वाटतंय की त्यांच्या मनात नक्कीच अशी इच्छा असेल की मला माझं घर सजवायचंय, त्याच्या सजावटीसाठी मला कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणं महत्वाचं आहे, काही टिप्स तुमच्याकडनं जर मिळाल्या तर नक्कीच त्यांना आवडेल.
1: एक सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे तुमच्या घरातल्या ज्या गोष्टी असतात ना, आपण म्हणतो त्याला क्लटर, त्या कमीत कमी ठेवा. गरजेपुरते गोष्टी असतात त्या तेवढ्याच तुम्ही तिथे ठेवा, तुमचं घर स्वच्छ आणि सुंदर दिसेल. आणि अजून एक टिप म्हणजे घरात छान मनी प्लांट, स्पायडर प्लांट, या अशा सुंदर सुंदर झाडं असतात ना जी फार अशी फोफावत नाही आणि जास्ती त्यांचा म्हणजे आपण पानं पडतो, पान गळती होते असंही नाही, ते ठेवाल तर घर अजून सुरेख दिसतं.
2: बर.
1: आणि शिअर कर्टन्स मेजरली वापरा.
2: ओके ओके,
1: जायचे पडते.
2: आता एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया. आवडता रंग तुमचा कुठला?
1: माझा आवडता निळा.
2: वा. आवडती वास्तुकला शैली?
1: स्कॅन्डिनेव्हियन.
2: वा. घरातील सर्वात महत्वाची जागा कुठली?
1: जी मला शेल्फ तिथे आणि छान खुर्ची.
2: सेम मलाही. एका शब्दात स्वतःचं वर्णन काय सांगाल?
1: आय एम द बेस्ट.
2: आणि स्वप्नातला एखादा प्रोजेक्ट की मला हे करायचंय, आता मला हे गाठायचंच आहे?
1: स्वप्नातला प्रोजेक्ट माझा चालू आहे पुण्यात नांदेड सिटीला.
2: अच्छा अच्छा.
1: 3000 square feet बंगलो आहे आणि आता ऑलमोस्ट एक स्टेज फक्त त्याची बाकी आहे. सो दॅट इज ऍक्च्युली माय ड्रीम प्रोजेक्ट.
2: वा, शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी.
1: खूप खूप थँक्यू.
2: आणि शेवटचा ट्रिकी क्वेश्चन की तुम्ही जर या क्षेत्रात नसता तर तुम्हाला काय वाटतं की दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात असता?
1: डान्स.
2: वा, डान्सची आवड आहे.
1: क्लासिकल डान्स.
2: वा वा, खूपच छान. ती आवड सुद्धा जपा, कारण प्रत्येकाने प्रत्येक महिलेने लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या क्षमता ओळखा, त्या जगवा, त्यांना फुलवा आणि नक्कीच तुम्ही यशाचं शिखर गाठाल अशी आशा मी करते. तर खरंच घराला केवळ सजावट नव्हे तर व्यक्तिमत्व देण्याचं काम इंटेरियर डिझाईन करतं आणि त्यामागे असते एक संवेदनशील दृष्टी. आज गौरी मदाने मॅम आपल्यासोबत आल्या आणि त्यांनी आपल्या काही गप्पा शेअर केल्या, त्यांचे अनुभव आणि काही टिप्स सुद्धा आपल्याला ते देऊन गेल्यात. त्याबद्दल त्यांचे रेडिओ मनभावनच्या टीमतर्फे मी मनस्वी आभार मानते. धन्यवाद मॅम.
1: थँक्यू सो मच.

रसिका श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमात मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आपण बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा नवा भाग ऐकणार आहोत. इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट ऐकत असताना लेखिका हिंदकन्या छात्रालयातील काही आठवणी सांगतायत. झाडावरून

0: आईचं दुःख सांगणार तरी कुणाला। खरं तर आपण ऐकत असलेल्या आजपर्यंतच्या लेखिकेच्या आयुष्यातील अशाही बिकट परिस्थितीत त्यांचं नशीबच बलवत्तर होतं म्हणायचं। कारण दुःख जरी असलं तरी पोरकं म्हणून जगताना आयुष्यात जी काही चांगली माणसं भेटलीत, मोठमोठ्या साहित्यिक, लेखक, स्वातंत्र्य सेनानी आणि अशा अनेक महान विभूतींचे संस्कार, त्यांचे आशीर्वाद लेखिकेला मिळाले आणि या सर्वांच्या आशीर्वादाची शिदोरी पुरवत पुरवतच आपल्या आयुष्यात कुठेही त्या डगमगल्या नाहीत। मागील शनिवारी 8व्या भागामध्ये दिवाळीच्या फराळातील छात्रालयातील आजींनी चोरून दिलेल्या अनारशांची आणि त्यामुळे लेखिकेची कशी फजिती झाली हे आपण ऐकलं आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 9वा भाग।
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट, मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट। लेखन इंदुमती जोंधळे। वाचन स्वर सीमा मोघे। निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे। बिनपटाची चौकट।
2: 1964-65 साल, कोल्हापूरच्या हिंदकन्या छात्रालयातल्या मोठ्या आवारात 70-75 मुली सायंकाळच्या प्रार्थनेला बसलेल्या आहेत आणि समोरच्याच व्हरांड्यात तीर्थरूप दादा धर्माधिकारी, मामा क्षीरसागर, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, बाबा रेडीकर आणि आचार्य भागवत, प्रभाकर पंत कोरगावकरांच्या या धर्मादाय संस्थेत एकत्रित जमलेले। गीतेतला अध्याय म्हणजे स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हणून संपली। मामांनी त्यांच्या खड्या पण गोड आवाजात एक सुंदर भजन सांगितलं। आम्ही मुलींनी ते म्हटलं आणि शेवटी प्रार्थना संपली। वर व्हरांड्यात बसलेली सगळीच वयोवृद्ध मंडळी मी एकेकाला न्याहाळत होते। मामा आणि बाबांची लांब लांब दाढी जटा, अण्णांचे घारे निळे डोळे, त्यांच्याकडे पाहिल्यावर कुणालाही प्रथम दर्शनी थोडी भीतीच वाटायची। नंतर आचार्य भागवत, ते तर डोळेच फिरवायचे, त्यांची खूप खूप भीती वाटायची। राहता राहिले दादा धर्माधिकारी, त्यांची काही दाढी वगैरे नव्हती, अगदी सर्वसामान्यांसारखे पण करारी मुद्रा। एकूण काय तर सगळ्या म्हाताऱ्या मंडळींकडे आम्ही मुली त्रयस्थासारख्या पाहत राहिलो। मामा लहान मुलांना खूप छान गोष्टी सांगायचे हे आम्हाला माहिती होतं, म्हणून मी मामांना उठून विचारलं, मामा आम्हाला एखादी छान गोष्ट सांगता? तेव्हा अण्णा म्हणाले, मामा तुम्हाला नंतर गोष्ट सांगतील, आधी तुम्हा सर्वांनी एकेकीनं आपापली नावं सांगा, कोणत्या वर्गात शिकतात वगैरे माहिती द्या। त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी प्रत्येकीची ओळख त्यांना करून दिली। त्यावेळी मी 5वीच्या वर्गात शिकत होते, साधारण 10-12 वर्षांची असे। हीच माझी आणि अण्णांची पहिली ओळख। अण्णा या संस्थेचे अध्यक्ष, त्यामुळे ते वर्षातून 1-2 तरी यायचेच। कैलासवासी प्रभाकर पंत कोरगावकर हे वरील मंडळींमधलेच, त्यामुळे सगळीच समाजवादी सर्वोदय मंडळी हिंदकन्यामध्ये यायची। जेव्हा जेव्हा अण्णा येत असत तेव्हा तेव्हा त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळत गेली। दरवर्षी साधारण एप्रिल मे मध्ये यायचे। वर्धा नागपूरच्या तुलनेत कोल्हापूर हे अतिशय थंड ठिकाण, म्हणून विश्रांतीलाच अण्णा तिथे यायचे। त्यावेळी आम्ही काही मोजक्या मुली तिथं असू, अण्णांच्या बरोबरही कोणी एखादी व्यक्ती असे। अण्णांची जसजशी ओळख होत गेली तशी तशी अण्णांबद्दल प्रथमदर्शनी वाटणारी भीती निघून गेली आणि उलट उलट अण्णांचा मुक्काम तिथून हलणार हे कळलं की मला खूप खूप वाईट वाटायचं। अण्णा म्हणायचे, तू अजून थोडी मोठी हो म्हणजे मी तुला सुद्धा बरोबर नेईन। 1970-71 मध्ये SSC म्हणजे 11वीची परीक्षा मी प्रथम श्रेणीत पास झाल्याबरोबर अण्णांनी मला पत्र पाठवून वर्ध्याला बोलवून घेतलं। छात्रालयात आले होते त्यावेळी तिथले संचालक श्री गजाननराव

0: एकवाड आम्हा मुलींचे काका. त्यांनी माझ्याबद्दलची सगळी माहिती अण्णांना दिली होती, त्यामुळेच SSC नंतरची सगळी शिक्षणाची जबाबदारी अण्णांनी उचलली. आणि अण्णांच्या सहवासात मी आता अधिक काळ राहू लागले. अण्णांचा सतत अव्याहत प्रवास सुरू असे. प्रवासात ते कधीच थकत नसत आणि मुक्कामी पोचल्याबरोबर लगेच कामी लागून एक एक काम हातावेगळं करत. हजारो कार्यकर्ते मार्गदर्शन घ्यायला, विचारायला, आपापल्या वैयक्तिक अडचणी घेऊन येत. त्या सर्वांना अगदी शांततेनं नीट समजावून सांगत, योग्य मार्ग दाखवून देत. अण्णा कित्येक संस्थांचं काम पाहत, कुठे विश्वस्त म्हणून तर कुठे अध्यक्ष तर कुठे काय आणि कुठे काय. या सगळ्या कामातून त्यांचं वाचन, मनन, चिंतन कधी कमी झालं नाही. रात्री झोप येईपर्यंत ते नवीन नवीन प्रश्नांचं चिंतन मनन करून एखाद्या दुर्धर प्रश्नाचं प्रत्यक्षात रचनात्मक कार्यात रूपांतर करत. त्यांना विशेष आवड होती ती शेतीची. थोड्या जागेत जास्तीत जास्त चांगलं पीक काढणं आणि तेही अतिशय कमी खर्चात, कमी श्रमात, याबद्दल अखंड त्यांचे प्रयोग चालू असत. अण्णा कधी कधी खूप मूडमध्ये यायचे, मग आम्ही रात्री 12-12 वाजेपर्यंत गप्पा मारायचो. अण्णा स्वतः सांगायचे, मी फक्त ऐकण्याचं काम करायची, निव्वळ श्रोता. कधी स्वातंत्र्याच्या एक एक चित्त थरार कथा, त्यांचे अनुभव ऐकून कधी कधी अक्षरशः ठसा ठसा रडत असायची मी. असाच एक अनुभव 1942-44 स्वातंत्र्य चळवळीचा काळ. अण्णा भूमिगत होते. भूमिगत राहून बरेच काही उद्योग करायचे, त्यातलाच तो हातबॉम्ब बनवण्याचा. त्यात ते कसे सापडले इंग्रजांना कळल्यावर त्यांचा पाठलाग सुरू झाला. अण्णा तेव्हा तरुण होते, रक्त सळसळत होत, लपत छपत त्यांचा इंग्रजांना चुकवायचा प्रयत्न चालू होता. त्यांनी धावती ट्रेन कशी पकडली आणि त्यांना वाटलं चला सुटलो, पण कसं काय, तिथंही दुर्दैव त्यांच्या समोरच उभं होत, समोरच इंग्रज अधिकारी. पण पुन्हा त्यांनी धावत्या रेल्वेतून उडी मारली आणि काय, पाय रेल्वेच्या एका फटीत अडकला. सगळा देह खाली घासत घासत 1-2 मैल फरफटत गेला. संपूर्ण पाठ सोलून निघालेली, रक्तबंबाळ झालेली. आजपर्यंत त्यांच्या पाठीवर त्या उभ्या खुणा होत्या. जेव्हा जेव्हा मी त्यांच्या पाठीला तेल लावी, मालिश करी, तेव्हा तेव्हा ती आठवण व्हायची आणि अंगावर अगदी शहारे यायचे. अण्णा म्हणत, मी तरुण असताना परित्यक्ता मुलीशी लग्न करण्याची माझी खूप इच्छा होती, पण तेव्हा ती संधी चालून कधी आलीच नाही आणि आम्ही तसा प्रयत्न कधी केलाच नाही. चला, झालं ते बरं झालं असं म्हणायचे. आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळी एक वेगळं समाधान दिसायचं. अण्णांना व्यायाम, पोहणं, फिरणं खूप आवडायचं. 70-75 वयात सुद्धा ते सगळ्या प्रकारची आसनं, प्राणायाम करत असत, त्यामुळे आतापर्यंत त्यांचं शरीर लहान मुलासारखं लवचिक होतं. अगदी सहजासहजी विहिरीत वा नदीत पोहायला उतरले की एखाद्या तरुणासारखं पाणी कापत जायचे. 2-2 तास पाण्यातून बाहेर यायचे नाहीत. फिरायला त्यांच्याबरोबर जायचं म्हणजे आपलीच परीक्षा होईल. असे झपाझपा पावलं टाकायचे की बरोबरचा माणूस एकतर थकून तरी जायचा किंवा त्याला त्यांच्या बरोबर पळावं तरी लागायचं. 1.5-2 मैल ते सहजच चालत जात असत. पावसाळ्याच्या दिवसात त्यांना अस्थम्याचा त्रास अधिक होई. व्यायाम करून आले की 1.5 फूट रबरी नळीनं छातीतला कफ ते काढायचे. त्या अगोदर एक तांब्याभर कोमट पाणी प्यायचे. मग ती नळी गरम पाण्यात उकळली की ते तोंडातून हळूहळू घशात आत सोडत. थोड्या वेळाने छातीतला कफ त्या नळीद्वारे बाहेर येई. त्याबरोबर प्यालेलं तांब्याभर पाणी सुद्धा येई. त्यानंतर मात्र त्यांना थोडासा थकवा जाणवायचा. मग ते 15-20 मिनिटं शांत शवासन करत पडून राहत. एक का अनेक प्रयोग करायचे ते स्वतःच्या प्रकृतीवर. कधी मोड आलेली नुसती कडधान्यच खातील तर कधी नुसत्या पालेभाज्या, कधी त्यांचा नुसता रस, कधी गव्हाच्या कोवळ्या पानांचाच रस. अतिशय सहनशीलता त्यांच्याजवळ होती. आता आता 3-4 वर्षात त्यांची तब्येत नेहमी बिघडायची. बहुतेक वेळा ते आजारीच असायचे. शारीरिक वेदना कष्ट त्यांना व्हायचे, पण चेहऱ्यावर उदासीनता दुःख ते मात्र आम्हाला कधीच दिसलं नाही. मी त्यांना वर्ध्याला जाऊन भेटून आले. त्यांना पेसमेकर बसवायचं वगैरे चाललं होतं. त्यावेळी त्यांनी सगळं त्यांच्या प्रकृतीविषयीचा रिपोर्ट महिन्यापूर्वीच मला पाठवला होता. तू आलीस बरं झालं, नाहीतर 2-3 दिवसातच मी नागपूरला जाणारच होतो. तुला मी कळवलं आणि तू इकडं आलीस की अगं, इतक्या धावपळीत येण्याची काही जरुरी नाही. माझी प्रकृती बरी आहे, फारशी काळजी करायचं कारण नाही. हे बघ, सावकाश तुला सुट्ट्या लागल्या की 15-20 दिवस तू माझ्याजवळ राहशील. तुला आणि मला सुद्धा सोबत राहिल्याचं समाधान. अण्णांच्या या पत्रानंतर त्यांची माझी 2 दिवसांनंतर का होईना भेट झाली. आता त्याचं केवढं समाधान वाटत. अण्णा अण्णा, तुम्हाला भेटले तेव्हा वाटलं सुद्धा नव्हतं की तुम्ही आम्हाला एवढ्या लवकर सोडून जाल म्हणून. खरोखरच अण्णा, खरंच वाटत नाही. तुम्ही आम्हाला तुमच्या 1000 पोरापोरींना पोरकं करून गेलात. पुन्हा तो तुमचा प्रेमळ हात आमच्या पाठीवरून कधीच फिरणार नाही. तुमचं आईचं प्रेम, तुमचे माहेरचे शब्द आम्हाला मिळणार नाही. अण्णा अण्णा, पुरुष असून सुद्धा स्त्रीचं ममत्व दिलत, संन्यासी असूनही संसाराची भूमिका जीवनात अखंड जोपासलीत, कठीण कठोर प्रसंगी पित्याची जबाबदारी पार पाडलीत आणि कित्येकांचे संसार उभे करून दिलेत. अण्णा अण्णा, खरंच खरं वाटत नाही की तुम्ही आम्हाला पोरक करून गेला.
1: श्रोते हो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 9वा भाग आपण ऐकलात. वाचन स्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.